ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो. तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथून आपले जे विद्यार्थी शिकून बाहेर गेलेले असतात आणि आयुष्यामध्ये यशाचा प्रवास पूर्ण करत असतात, अनेक कंपन्यांमध्ये जॉब करत आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांचा यशाचा जो प्रवास आहे तो जाणून घेतो आणि त्या अनुषंगानं आपण ही पुढे वाटचाल कशी करावी याची प्रेरणा घेत असतो. तेव्हा आज तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेणार आहोत संदीप गोपाळ जाधव याची यशोगाथा. तो राहणार मुक्काम पोस्ट तुगाव, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील आहे आणि 2018 साली तो मेकॅनिकल या ब्रँचमधून पासआउट झालेला आहे. सध्या पुणे येथे भोसरीच्या एका इंडस्ट्रीमध्ये तो कार्यरत आहे, जॉब करत आहे. आपण त्याचं स्वागत करूया. संदीप, मी तुझं स्वागत करतो.
3: धन्यवाद.
2: संदीप, जसं मी आत्ता इंट्रोडक्शन दिलं की तू 2018 साली मेकॅनिकलच्या ब्रँचमधून तो पासआउट झाला, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड करावी असं का तुला वाटलं त्यावेळेस?
3: गावापासून जवळ पण होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि सर्वप्रथम म्हणजे नावाने गाजलेलं कॉलेज होतं.
2: इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तुगावचा राहणार आहेस, म्हणजे उमरगा तालुक्यातल्या एका ग्रामीण भागातून आलेला होता.
3: हो.
2: तुला तेरणा कॉलेज बद्दल माहित होतं का अगोदर?
3: तेरणा कॉलेज बद्दल माझ्या फ्रेंड्सनी, सिनियरचे एक दोन मित्रांनी सांगितलं होतं, आम्ही तिथे शिकत आहे असं तसं. त्यावेळेस मी तेरणा कॉलेजमध्ये येण्याच्या आधी माझं पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल मध्ये मी कम्प्लीट केलेलं आहे.
2: अच्छा, डिप्लोमा झालेला होता.
3: येस.
2: बरोबर, कुठे झाला होता डिप्लोमा?
3: डिप्लोमा माझा सोलापूरला झाला, एजी पाटील पॉलिटेक्निक.
2: पॉलिटेक्निक मध्ये?
3: येस येस.
2: बरं, आणि त्याच्या अगोदरचा?
3: त्याच्या आधीचा प्रवास 10वीपर्यंतचा पूर्णतः सोलापूरमध्ये शिक्षण झालेला आहे.
2: सोलापूरमध्ये कसं शिक्षण झालं तो गावचा राहणार काय असं?
3: तिथं आम्ही खास शिक्षणासाठी सोलापूर.
2: अच्छा, सोलापूर हे शिक्षणासाठी निवडल्यानंतर सुद्धा तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल तिथेही ऐकून होता?
3: हो, कॉलेजमध्ये फायनल इयरला असताना डिप्लोमाच्या त्यावेळेस सिनियरने सांगितले होते पासआउट झाल्यानंतर, ते सांगून आम्ही तिकडं आहे असं आहे, कॉलेज आहे चांगलं, आम्ही जात आहे तिकडे.
2: बरोबर, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला इकडे ऍडमिशन झालं?
3: हा, मग ते डिप्लोमा 3 वर्षाचा झाल्यानंतर इकडे डायरेक्ट सेकंड इयरला
2: 2015 साली ऍडमिशन झालेलं.
3: येस येस येस.
2: मग हे तीन वर्षाचा जो कालावधी होता इथला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधला, तर तो कसा झाला? त्यावेळेस जे अकॅडमिक होतं ते कसं होतं?
3: तीन वर्षाचं ऍक्च्युअल अकॅडमिक इयर होता तो, पण काही दुर्दैव सुदैव म्हणा काही काही गोष्टींमुळे एक वर्ष गेला होता माझा वाया.
2: ठीक आहे ना, पण तरी
3: सुद्धा मी चार लावलं होतं त्याला.
2: ओव्हरऑल मी विचारतोय की जसं आपण तीन वर्ष इथं कॉलेजमध्ये शिकत असताना इथलं शिक्षण कसं होतं, प्रॅक्टिकल्स कसे होते, तुम्हाला लेक्चर्स जे आहेत त्यांनी कशा पद्धतीने मदत?
3: शिक्षणाची अप्रतिम सुविधा आहे, चांगले स्टाफ आहेत, वेल एज्युकेटेड, त्यांना की प्रॅक्टिकली वेल नॉलेज आहे, थेरॉटिकली चांगले शिकवू शकतात त्यांनी आपल्याला.
2: बरं.
3: असे डॉक्टर प्राचार्य व्ही माने सर आहेत, त्यावेळेस त्यांनी आम्हाला IHP हा सब्जेक्ट शिकवत होते. आणि जाधव सर मॅनेजमेंट एकदम उत्तम, जबरदस्त.
2: अच्छा, आणि प्रॅक्टिकलचा वगैरे विषय कसा असायचा?
3: प्रॅक्टिकल असायचे, प्रॅक्टिकल लॅब असिस्टंट पण असायचे सर. प्लस सर पण जे असताना सब्जेक्ट असतो ते सर पण येऊन शिकवत देणार आम्हाला प्रॅक्टिकल वगैरे. चांगले सगळे इन्स्ट्रुमेंटची अवेलेबिलिटी होती. इंजिनिअरिंगमध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट असतात ॲक्च्युअली ते प्रॅक्टिकलमध्ये कळालं.
2: अच्छा.
3: इन्स्ट्रुमेंट म्हणजे आता व्हर्नियर काय आहे ते सगळं माहिती झाली फक्त शिक्षण कॉलेजमध्ये. पण ॲक्च्युअली मग नंतर ज्यावेळेस जॉब करायला गेलं त्यावेळेस हां ते इन्स्ट्रुमेंट होते ते यूज कसे करायचे ते आम्ही इंडस्ट्रीमध्ये शिकलो.
2: पण कॉलेजमध्ये तुम्हाला त्याची ओव्हरऑल माहिती?
3: ओव्हरऑल माहिती झाली किंवा या वस्तूला हा म्हणायचं, या वस्तूला अमुक अमुक नाव आहे हे माहिती होतं सर सर्व काही.
2: बर बर. आणि एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज असे असतात की एखाद्या आपल्याला आता समजा कंपनीमध्ये जॉब करायचा असेल किंवा काही करायचं असेल त्या पद्धतीने आपली एक मेंटॅलिटी तयार करणं, आपली एक प्रेझेंटेशन तयार करणं, याच्यासाठी कॉलेजमधून कशी कशी मदत व्हायची?
3: कॉलेजमध्ये कॅम्पस वगैरे ठेवायचे.
2: ज्या पद्धतीनं हे कॉलेजचं डिप्लोमा नंतरचं कॉलेजमधलं एज्युकेशन होतं ते कसं झालं?
3: डिप्लोमा नंतरचं एज्युकेशन म्हणजे सर फार महत्वाचं एज्युकेशन होतं, कारण की ग्रॅज्युएशन होतं, पुढं बी ईला ॲडमिशन घ्यायचं होतं. वळण देणारं, जीवनाला वळण देणारं एक प्रकारचं एज्युकेशन होतं.
2: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधले तीन वर्ष कसे झाले? म्हणजे
3: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तीन वर्ष चांगल्या प्रकारे गेले, म्हणजे सर्व ऍक्टिव्हिटी तेरणा कॉलेजमध्ये घेतले जाणार.
2: अच्छा, मग ते कशा
3: इयर बाई?
2: म्हणजे
3: ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे स्पोर्ट्स इंटरेस्ट मुलांना देण्यासाठी स्पोर्ट्स, त्याच्यानंतर डान्स कॉम्पिटिशन असणार, स्पोर्ट्स इव्हेंट वेगवेगळे असणार, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा भरल्या जाणार, त्यामध्ये तेरणाची टीम रिप्रेझेंट करणार तेरणा कॉलेजकडून. परत राज्यस्तरीयला काही मुलांचे सिलेक्शन झाले होते. आम्ही ज्यावेळेस कॉलेजला शिकायला होतो त्यावेळेस मुलं होते, विकास आचार्य असे दोन तीन मुलं होते.
2: आणि ह्याचं इंडस्ट्रियल व्हिजिटच्या वगैरे?
3: इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणजे होत होते आपले प्रोजेक्टच्या रिलेटेड, औरंगाबाद MIDC, वाळूज, परत तसेच पुण्यामध्ये भोसरी, या ठिकाणी दोन तीन ठिकाणी आम्ही तीन वर्षामध्ये व्हिजिट दिलेले आहेत. परत बाहेर तसेच व्हिजिट करत करत बाहेर एक दोन ठिकाणी
2: कॉलेजमधून असा सपोर्ट,
3: कॉलेजमधून सपोर्ट चांगला.
2: कॅम्पससाठी मग TCS?
3: कॅम्पससाठी TCS येत होते, जॉन डिअर येत होते.
2: बरोबर.
3: येस येस. आणि बेंगलोरचे दोन तीन कंपन्या होते.
2: आणि TPU काय वापर व्हायचा तुम्हाला? तेरणा प्लेसमेंट युनिटचा तुम्हाला काही फायदा वगैरे झाला?
3: तेरणा प्लेसमेंट युनिटमुळे फार फायदा झालेला आहे. काही मुलांनी माझ्या मित्रांना चांगल्या प्रकारे सिक्युअर चांगला जॉब चांगल्या कंपनीमध्ये भेटला आहे, चांगल्या पॅकेजचा भेटला आहे.
2: अच्छा. मग आता परत एवढं सगळं झाल्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला आज भेट देऊन कसं वाटतं? म्हणजे
3: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफला भेटून सर्वप्रथम फार गर्व फील झाला.
2: अच्छा, बरं. आता भविष्यामध्ये सध्या जे पुण्याच्या भोसरीमध्ये जॉब चालू आहे एका कंपनीमध्ये,
3: कंपनीमध्ये सध्या मी करत आहे, तसेच गव्हर्नमेंट प्रिपरेशन सुद्धा चालू आहे. गव्हर्नमेंटचे एक्झाम वगैरे आले तर त्याची तयारी चालू आहे त्याची.
2: आता सध्या सोबत चालू आहे. अच्छा. पुढच्या दोन चार वर्षामध्ये, पाच वर्षामध्ये पुन्हा अजून पुढे भविष्यामध्ये काय करण्याचं व्हिजन?
3: च्या भविष्यामध्ये एखादं चांगलं तसं जवळपास 2-3 वर्षाचं इंडस्ट्रीला अनुभव तर आलेलाच आहे, त्याबरोबर गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करून एखाद्या चांगल्या पोस्टवरती जाण्याची इच्छा आहे.
2: अच्छा, गव्हर्नमेंटकडे जास्त लक्ष द्या.
3: जास्त हो. यस.
2: बरं. फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे?
3: फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं गेलं तर ठीक आहे, तेवढं काय.
2: म्हणजे काय करतात आई वडील?
3: आई वडील शेती आहे, 5-6 एकर शेती आहे. भाऊ आहे, भावाचं मेडिकल आहे सोलापूरला.
2: बरं.
3: अच्छा. आणि परत मी सगळे मॅरिड आहेत, मी माझं पण मॅरिड आहे. मी पण मॅरिड आहे.
2: अच्छा, म्हणजे आता लग्न झालेलं आहे.
3: हा येस, एक 2-3 वर्ष झाले लग्न आहे माझं पण.
2: बरोबर. मग आता ह्या ह्या सगळ्या गोष्टीला बॅकग्राऊंडला असताना, आता ज्यावेळेस तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा एक सपोर्ट, हे ह्या ठिकाणी जे काही विद्यार्थी शिकायला येणार आहेत, जसं की शेतकऱ्यांचे पण बरेचसे मुलं असणार आहेत, स्ट्रगल करून येणार आहेत, त्यांना काय संदेश देऊ इच्छितो?
3: त्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की मी त्यांनी सर्वप्रथम तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यावे आणि फायनल इयरमधून ज्यावेळेस कॅम्पस होता त्यावेळेस सर्वप्रथम कंपनी कॅम्पस ड्राईव्हद्वारे सिलेक्ट व्हावे मुलांनी. कारण की कंपनी कॅम्पस थ्रो आल्यानंतर त्यांना चांगला पॅकेज भेटू शकतो, अनुभव घ्यावे मुलांनी, वेळ वाया घालू नये.
2: अच्छा. आणि जे आता
3: आणि ही संधी तेरणाद्वारे भेटते, ही संधी कोणीही मिस करू नये.
2: बरोबर आहे. आता खास करून आपण पाहतो की ग्रामीण भागातले मुलं खूप येतात, न्यूनगंड असतो मनामध्ये, शहरामध्ये कसं जायचं या वातावरणाशी कसं. आजकाल तर काय मोबाईल खूप जास्त झाल्या म्हणून मुलं ॲडव्हान्स झालेले आहेत, तरी पण तुला काय वाटतं की तू म्हणजे?
3: नाही, बरोबर आहे. ग्रामीण भागाचा विचार केला गेला तर सर्व मुलांना शहरी जायचं फार आवड असते. शहरी जायचं म्हणलं तर शिक्षण पाहिजे, नोकरी पाहिजे. मग नोकरी पाहिजे तर चांगली एज्युकेशन असेल तरच नोकरी भेटणार.
2: अच्छा, म्हणजे आपल्याला जर आपल्याकडे नॉलेज भरपूर असेल तर तुमच्या तुम्हाला लवकर नोकरी भेटू शकते,
3: काही पण होऊ शकते.
2: अच्छा.
3: चांगल्या पगाराची, चांगल्या पॅकेजची नोकरी, चांगल्या कंपनीत, नामवंत कंपनीमध्ये.
2: अच्छा, हा तर अनुभव तुझ्याकडे आता पाहिजे जमा आहे. अच्छा. तेव्हा संदीप गोपाळ जाधव, खरं तर तोगावसारख्या ठिकाणून येऊन तू सोलापूरला तुझं शिक्षण पूर्ण केलं, डिप्लोमा केला, त्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येऊन सुद्धा तू तुझ्या शिक्षणाची पूर्ण धुरा पूर्ण केली आणि आज तू सक्सेसफुली पुण्याच्या कंपनीमध्ये जॉब करत आहेस आणि चांगल्या पद्धतीने तुझं जीवन कंठत आहेस. त्याबद्दल मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तुझे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे.
3: धन्यवाद. थँक्यू.
2: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी तुमचा आपला आवाज आर जे प्रसाद। मित्रांनो, या स्पर्धेच्या युगात अनेक युवक जे आहेत ते आपल्या करिअरच्या शोधामध्ये आहेत। त्यांनी नक्की आपलं करिअर कसं निवडावं, करिअरकडे कसं पाहता येईल, या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारा आमचा कार्यक्रम म्हणजे तेरणेची प्रेरणा। आणि याच कार्यक्रमानिमित्त आज आपल्याला भेटायला आला आहे तो गौरव रवींद्र इरगट, तुझं खूप खूप स्वागत आहे। गौरव 2019 तेरणा कॉलेजमधूनच पासआउट झालेला आहे, मेकॅनिकलमधून त्याची BE कम्प्लीट झाली, BTech कम्प्लीट केलेला आहे त्यानं। तो सध्या TCS कंपनीमध्ये प्लेस झाला आहे असिस्टंट सिस्टीम इंजिनियर या डेझिग्नेशनवरती, आणि विशेषतः म्हणजे मेकॅनिकल ब्रँच असून तो IT क्षेत्रामध्ये गेलेला आहे। सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा मला तुला असा प्रश्न विचार गौरव, तो म्हणजे असा की तू तुझी कॉलेजमधून प्लेसमेंट झाली BIC कंपनीमध्ये, तर मग तू मेकॅनिकल डिपार्टमेंट सोडून IT जाण्याचा निर्णय का घेतलास, काय सांगशील?
1: ॲक्च्युली सध्याच्या काळामध्ये टेक्निकल जे म्हणजे फिजिकल जे जॉब वगैरे आहेत त्यांचं जरा कोरोनामुळे वगैरे सगळं डाऊन झाले, म्हणजे
0: मार्केट
1: डाऊन झालं, त्यामुळं प्लेसमेंट कमी येतं।

0: आणि असं नाही की तुम्ही मेकॅनिकलचे आहेत आणि आय टी मध्ये करता येत नाही. माझे जे खूप सारे सिनियर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे स्किल डेव्हलपमेंट केले, त्यांचे पोटेन्शियल दाखवले त्या जॉबमध्ये आणि आता चांगले पोस्टवर आहेत आणि सक्सेस झालेत. तर मला वाटतं की समजा आपल्याला जर नाही आहे तिथे, म्हणजे आपल्याला तिथं जॉब वगैरे मिळत नाही आहे असं वाटतंय, तर आपण हारलं नाही पाहिजे. सेक्टर कोणताही असला, तुम्ही काय पण घेतलं, कुठलाही शिकले तर त्याचा उपयोग कुठे ना कुठे होतोच. आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जरी असली, म्हणजे सॉफ्टवेअरचं म्हणजे आय टी सेक्टर जरी असला, तर ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतात ते कोणत्या बेसिसवर, की ह्याच कंपन्या लागणार जे मेकॅनिकलचे आहेत वगैरे हे ते. मग आपले स्वतःचे आयडियाज वगैरे इनोव्हेशन करून आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो, आपण आपले स्वतःचे आयडिया देऊ शकतो, त्यांना आपला स्कोप वाढतो.
1: नक्कीच नक्कीच.
0: तर त्यामुळे मी आय टी सेक्टर केला चूज, कारण की वाटलं मला की आता ह्याच्यात करिअर करता येईल आपल्याला.
1: नक्कीच खूप महत्त्वाचं तू सांगितलंस की कुठं स्कोप आहे किंवा वाऱ्याची दिशा कुठल्या बाजूला हे बघणं खूप गरजेचं असतं आणि त्यानुसार चालणं किंवा त्यानुसार पुढे जात राहणं हे महत्त्वाचं असतं. तो आता पुढचा प्रश्न असा असेल माझा तुझ्यासाठी की तू आय टी क्षेत्रामध्ये गेलास, म्हणजे तुझी मेकॅनिकल ब्रँच असून सुद्धा, मग तुला काय प्रॉब्लेम आले, काय स्पेशल प्रिपरेशन केलंस का जेव्हा इंटरव्ह्यू तू फेस करत होतास, तेव्हा साधारणतः काय तुला अडचणी आल्या, त्याच्यावर कशी मात केलीस?
0: ॲक्च्युली आय टी सेक्टरमध्ये काय असतं ते मला माहीतच नव्हतं काही, म्हणून मी काय केलं, अगोदर जे मेकॅनिकल फील्डवाले जे आय टी मध्ये गेलेले आहेत तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला की कसं कसं असतं, प्रिपरेशन कसं करायचं असतं, थोडं गायडन्स घेतलं त्यांचं आणि थोडं यूट्यूब वगैरे टेक्निकल यूज करून प्रिपरेशन केलं मी.
1: ओके.
0: सी एस चं म्हणजे त्या रिलेटेड कोणते कोणते, जास्त करून सॉफ्टवेअर म्हणलं की लँग्वेजेस लागतात, त्या लँग्वेजेसच्या संदर्भात सगळे क्वेश्चन्स वगैरे केले, सगळं नॉलेज वगैरे घेतलं. पर नवलाची गोष्ट अशी झाली की माझे जे दोन इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये मला टेक्निकल विचारलंच गेलं नाही.
1: ओके.
0: तर मेकॅनिकलच्या असल्यामुळे मला मेकॅनिकलचा प्रोजेक्ट काय होता, तो चूज कशामुळे केला, मेकॅनिकलमधून आय टी मध्ये काय येत आहेत, तुम्हाला आम्ही का घ्यावं, असं तसे क्वेश्चन विचारले, असा टीआर राऊंड झाला. त्यानंतर याच्या राऊंडमध्ये फक्त डॉक्युमेंटेशन झालं.
1: ओके.
0: आणि शेवटला एक त्यांचा कॉमन क्वेश्चन असतो की आमच्याकडून तुम्हाला काय क्वेश्चन आहे का, तर थोडं इम्प्रेशन पाडण्यासाठी मीच एक असा क्वेश्चन केला, म्हणजे त्यांच्या संदर्भात आय टीच्या, की मला असं असं एक सॉफ्टवेअर असं माझ्या डोक्यात आहे की त्याची अशी सिच्युएशन आहे, म्हणजे कंडिशन त्या सॉफ्टवेअरची अशी आहे, मग त्यानुसार आपण इनपुट करून त्याचा आउटपुट असा मिळेल का. तर त्यांना ती आयडिया आवडली आणि तिथं इम्प्रेशन पडलं आणि वाटलं आता पाहू आता काय होतंय, काय नाही, कारण टेक्निकल राऊंड झाला नाही. आणि माझ्या नंतरचे ज्यांचे प्लेसमेंट झाले, म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे माझ्या नंतर झाले, त्यांचे लवकर ऑफर लेटर आले आणि माझे आले नाही, कारण की कसं टी सी एसला जवळपास 15-16 पॅनल आहेत.
1: ओके.
0: म्हणजे एचआरचे, तर मला दिल्लीचा पॅनल आला होता. मग महाराष्ट्रातले जे पॅनल आहेत ते जरा लवकर हायर करता ऑफर लेटर वगैरे सेंड, आणि दिल्लीवाले हे ते जरा स्लो करता. मग थोडं मन घाबरतच होतं 3-4 दिवस की मित्रांना आलं मला आलं नाही आता काय होईल काही नाही, मग येऊन गेलं शेवटी.
1: नक्कीच ना, म्हणजे कसं असतं की कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये क्वालिटीला महत्त्व दिलं जातं,
0: क्वालिटी दिलं जातं,
1: आणि त्यातल्या
0: मेन म्हणजे हे जे इंटरव्ह्यू वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे टी सी एस वगैरे झालं, हे प्रोफेशनल आहेत आणि इंटरनॅशनल कंपनी आहेत.
1: नक्कीच.
0: तर आपली इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स महत्त्वाचे, त्याच्यावर डिपेंड
1: करते
0: स्वतःला कसं समोरच्या प्रेझेंट करतो त्यावर डिपेंड आहे आपली. जसं आपल्या इथं तेरणा कॉलेजमधून मला काय भेटलं म्हणता येईल, जसं की सी एस.
1: तू खरंच खूप छान पद्धतीने सांगितलंस. आता याच्या पुढचा प्रश्न मला तुला असा असेल की हा जे काय तुझा व्यक्तिमत्व विकास झाला, तू आता करिअर तुझी करिअरमध्ये पहिल्यांदा सुरुवात करून दिली तेरणा, म्हणजे जे काय बी आय सी कंपनीमध्ये तुला लावून दिलं आणि प्लेसमेंट झाली तुझी, त्यानंतर तू आता आय टी मध्ये स्वतःहून गेलेला आहे.
0: हो.
1: साधारणतः तुझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये, तुझ्या करिअर ग्रोथमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा काय हात आहे?
0: पहिली गोष्ट, इथे डिसिप्लिन शिकवलं जातं चांगलं, म्हणजे इथे असं नाही की तुम्ही असं स्ट्रेट फॉरवर्डच चला, म्हणजे वागणुकीमध्ये चेंज करत नाहीत ते, पण आपली स्वतःची जी स्किल्स आहेत स्वतःला प्रेझेंट करण्याची.
1: ओके.
0: सर्वांना चान्स दिला जातो की समोर येऊन तुम्ही बोला, कारण की जोपर्यंत आपण हिंमत करीत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यातला माणूस समजत नाही की बाबा तुला येतंय, तू करू शकतोस, तू बोलू शकतोस. जेव्हा सुरुवातीला मला सेमिनारसाठी समोर बोलवलं गेलं, तेव्हा मी जेव्हा समोर व्हायचो तेव्हा माझे पाय खाली हलायचे असेल, लटलट कापायचे, आणि जेव्हा पायाकडे व्हायचो तेव्हा माझे तोंडगं बसायचं, अशी माझी सुरुवात होती. पर हळूहळू हळूहळू हिंमत वाढली आणि सगळ्या सरांनी वगैरे तशी हिंमत दिली, तू बोलू शकतोस, फक्त मन घाबर करायचं नाही असं तसं. मग जेव्हा समोरची व्यक्ती

0: फ्रँकली होती, तेव्हा आपण पण आपलं मन व्यक्त करायला असे मोकळे बोलू शकतो. मग आपले तेरणा कॉलेजचे जे स्टाफ आहे तो एकदम मन मोकळा आहे, फ्रँकली आहेत, ज्याला सांगायचे त्याला समजून सांगता, जिथे कोणाचं चुकत असेल त्याला चांगल्या मार्गावर घेता, आणि आपले जर काही डाऊट्स वगैरे असेल तर ते सपोर्ट करता, समजून घेता सगळं.
1: ओके ओके ओके. नाही खरंच आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कॉलेजचा खूप मोठा हात असतो. हे थोडक्यात तू सांगितलंस, तू इथे आलास, तुझा वेळ दिलास, तुझा इंटरव्ह्यू ऐकून अनेक युवकसुद्धा इन्स्पायर होतील, ज्यांना आपली ब्रँच स्विच करून आय टीमध्ये जायचं त्यांना नक्कीच मानसिक ताकद मिळेल अशा अपेक्षा.
0: कारण की जसं माझी प्लेसमेंट झाली 2019 आणि त्यानंतर कोरोना आला, मग 2 वर्ष आम्ही घरीच, कारण की ऑपॉर्च्युनिटी कमी होत्या आणि आहे तेच काढले होते जॉबवरून, त्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो सगळे, म्हणजे मॅक्झिमम डिप्रेशनमध्येच गेले होते. तर अनुभवातून असं शिकलं गेलं माझ्याकडून की हार न मानली, तर आपण कुठेही जर मन लावून केलं कुठल्याही क्षेत्रात तर ऑब्व्हियसली आपल्याला सक्सेस मिळू शकतं.
1: ओके ओके. नक्कीच खूप खूप धन्यवाद तू इथं आलास, तुझा वेळ दिलास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गौरव. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
0: चला निरोगी धाराशिव घडवूया। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव। वेळ 9 वाजल्यापासून। गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा। आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा। चला निरोगी धाराशिव घडवूया। दिनांक 22 जुलै 9 वाजता। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव। उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: चला निरोगी धाराशी उघडूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
1: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून टाइप करा रेडिओ तेरणा 90.4 रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा चला निरोगी धाराशिव घडवूया महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव वेळ सकाळी 9 वाजल्यापासून गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा आपल्या कुटुंबातील सदस्य नातेवाईक मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा चला निरोगी धाराशिव घडवूया दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव उपस्थित राहायला विसरू नका असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे श्रोते हो आपला अन्नदाता आपला बळीराजा बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ शेती पद्धती आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM

हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो श्रोते हो, नमस्कार श्रोते हो। अच्छा, आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो।

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण बघतो आहोत सद्यस्थितीमध्ये आंब्या बहराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत. रोपवाटिकेमध्ये कलमे रोपे ही प्रामुख्याने नवतीवर आहेत. जुलै महिन्यामध्ये सततचे ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे वातावरण बुरशीजन्य रोगाच्या प्रसारासाठी पोषक आहे. अशा वातावरणामध्ये वनस्पती शास्त्रीय आंतरपीक फळगळ, देठसुकी, पानावरील डाग, पानगळ आणि फळांवर तपकिरी डाग या रोगासाठी कारणीभूत बुरशींची वाढ जोमाने होऊ शकते. त्यामुळे बागेमध्ये पानगळ आणि फळगळ यासारखी लक्षणे दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिंबूवर्गीय फळबागेतील विकृती, फळगळीची लक्षणे आपण जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करणं सध्याच्या महिन्यामध्ये आणि काही दिवसांमध्ये गरजेचं आहे. सुरुवातीस बघूयात आपण फायटोप्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावाची लक्षणं. सध्या फायटोप्थोरा बुरशी वाढीस अनुकूल वातावरण असून तिच्या प्रादुर्भावामुळे लिंबूवर्गीय फळपिकाच्या पानावर चट्टे दिसू शकतात. तसेच तपकिरी ब्राऊन रॉट रोग उद्भवू शकतो. हा रोग फायटोप्थोरा पल्मीहोरा आणि फायटोप्थेरा निकोशियानी या दोन प्रजातीमुळे उद्भवत असतो. पानांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर तपकिरी करड्या डागांची सुरुवात होते. फळे एका बाजूने करपू लागतात. फळाच्या हिरव्या सालीवर प्रादुर्भाव होऊन फळ हे तपकिरी काळ्या रंगाचं दिसू लागतं. फळे सडून गळतात. या फळसडीच्या अवस्थेत ब्राऊन रॉट किंवा तपकिरी रॉट असंही संबोधलं जाऊ शकतं. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. करड्या रंगाच्या फळांची तोड करून ती निरोगी फळासोबत मिसळल्यास निरोगी फळे देखील सडू शकतात. यानंतर बघूयात देठ सुकणे आणि कोलेस्ट्रिक्टम स्टेम अँड रॉट. कोलेस्ट्रिक्टम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊ शकते. तो भाग काळा पडतो. असा भाग नंतर वाढत जाऊन संपूर्ण फळ हे सडू शकतं. कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे आणि वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणं आहेत. बरेचदा उशीर झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळी पडतात, वजनाने हलकी होऊन कडक होतात आणि दीर्घकाळापर्यंत देठांना लटकत राहत असतात. आता हे सगळी लक्षणं आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. पानगळ आणि फळ पिकावरील तपकिरी रॉटच्या संदर्भामध्ये. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे मंडळी, याचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. बागेमध्ये वाफे केलेले असल्यास त्यात पाणी साचून राहते. पावसाळ्यात वाफे मोडून टाकावेत. बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी आपण बाहेर काढणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. झाडांवर गळून पडलेल्या पानांची आणि फळांची त्वरित विल्हेवाट आपण लावावी. असे रोगग्रस्त घटक बागेत किंवा बांधावर तसेच राहिल्यात त्याद्वारे रोगाचा प्रसार वाढून तीव्रता वाढते. वाफा स्वच्छ ठेवावा. फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटी एल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करा. येथे जमिनीवरील आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकांवरील बुरशी तिच्या सक्रिय बीजाणूंचा नायनाट होण्यास मदत होईल. चांगल्या परिणामासाठी या द्रावणामध्ये अन्य कोणतेही तत्सम बुरशीनाशके, कीटकनाशके, विद्राव्य खते ही आपण मिसळू नयेत. रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसानंतर ट्रायकोडर्मा हार्मियम अधिक स्यूडोनोमास फिलोरोपान्स 100 ग्रॅम प्रति 1 किलो शेण खतात मिसळून प्रतिझाडाच्या परिघातून आपण देणं खूप गरजेचं आहे. कोलेस्ट्रिकम बुरशीजन्य फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची अरे इकडं रेकॉर्डिंग करायला इकडं वाचायला लागलोय. बरोबर आहे की काय विषय? अरे इकडं आहे बॅग. बरोबर वाचायला मी बरोबर येते ते असं वाचायला लागलोय मी.
1: कसं होतं? इकडं होतं का नाही?
0: अरे इकडे ते
1: ऐकून पण ना पुन्हा
0: अरे रिपीट येत नाही, क्वालिटी चांगली येते असं रेकॉर्डिंग इकडे लिहिलेलं आहे ना, मग आता कसं वाचणार तुम्ही?
1: त्याला मिनिमाइज करणार, त्याला वर ठेवून रेकॉर्डिंग करत बस ना.
0: इकडे ते माहिती होती रे, माहिती इकडे होती.
1: ही जी माहिती आहे ना गुगलवर बघितला ना, तीच माहिती तिकडे गुगलवर ओपन कर.
0: फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटिल ए एल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करावी, जेणेकरून जेथे जमिनीवर आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकावर बुरशी आणि

0: रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसांनंतर ट्रायकोडर्मा हर्मियम अधिक स्यूडोमॉस फ्लोरोसन्स शंभर ग्रॅम प्रतिकी 1 किलो शेणखतात मिसळून प्रतिझाडाच्या परिघात जमिनीतून देणं गरजेचं आहे. कोलेस्टिक्ट्रम बुरशी फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 2.5 ग्रॅम ही सुद्धा देणं गरजेचं आहे. सध्या संशोधन प्रकल्पामध्ये ॲझोक्टिक्ट्रॉन अधिक डायफेनोझॉल या संयुक्त बुरशीनाशकाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यात 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेतलेल्या फवारणीचे निष्कर्ष उत्साहवर्धक असले तरी त्याला अद्याप ॲग्रोस्कोची शिफारस अथवा लेबल मिळालेलं नाही. हे देखील शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, सध्याच्या हंगामामध्ये पानगळ आणि फळावरील तपकिरी रॉडचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर यासाठी ज्या उपाययोजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकलेल्या आहेत त्या उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ही फळबाग आपणास सशक्त आणि निरोगी ठेवता येऊ शकेल. आजच्या आपल्या शिवारवार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवारवार्ताच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा. चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 99 59 00
1: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून टाइप करा रेडिओ तेरणा 90.4 रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा
2: श्रोतेहो नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज श्रोतेहो आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो स्वर बहार या कार्यक्रमाची लोकप्रियता वरचेवर वाढत आहे अनेक श्रोत्यांना हा कार्यक्रम आवडत देखील आहे आणि या कार्यक्रमाची असते श्रोतेहो एक थीम या थीमच्या माध्यमातून विविध गीतं आपण ऐकत असतो आज अशीच एक वेगळी थीम घेऊन आपण आलेलो आहोत श्रोतेहो आपल्या जीवनामध्ये विरहाचे जे विविध रंग आहेत ते अनेक शब्दांमधून प्रकट होत राहतात परंतु सर्वाधिक प्रभावित केलं गेलं तो शब्द आणि शब्द प्रयोग परदेश या नावानं व्यक्त केला जातो या शब्दामधून परदेश म्हणजे केवळ विदेश या नावानं न घेता आपल्याला सोडून इतर कोठेही जाण्याला परदेश या शब्दानं रेखांकित केलं गेलं परदेश या शब्दात जसा विरह जाणवतो तसेच एक आपुलकीही आपल्याला जाणवत राहते तेव्हा जाणून घेऊयात परदेशचे विविध रंग रंगबिरंगी गीतांच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात अर्पण या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल

श्रोते हो रेडिओ तेराणा 91.4 एफएम वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहार. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत मोहम्मद रफी. गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे सरगम. हे गीत देखील त्या काळामध्ये सर्वाधिक लोकप्रिय झालं होतं. ज्या गीतामध्ये आपल्याला दिसून येतात ऋषी कपूर आणि जया प्रदा, डॉक्टर श्रीराम लागू सुद्धा.

श्रोते हो रेडिओ तेरणा 91.4 एफएमचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतरचं गीत आहे कहीं प्यार ना हो जाए, या सिनेमातील गीत आहे. गायक कलाकार आहेत सोनू निगम, गीत आहे सुधाकर मिश्रा यांचं, तर संगीतकार आहेत हिमेश रेशमिया.

श्रोते हो रेडिओ तिराणा 91.4 एफएमचं प्रसारण आपण ऐकत आहात आणि कार्यक्रम आपण ऐकत आहात स्वर बहार. आजची थीम देखील इंटरेस्टिंग आहे. ती थीम आहे परदेश. कार्यक्रमातील यानंतरचं याच थीमचं गीत गात आहेत मोहम्मद रफी साहेब. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी. चित्रपट आहे जब जब फूल खिले.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. याच कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर आणि कुमार सानू. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत नुसरत फतेह अली खान. नुसरत फतेह अली खान यांनी हिंदी सिनेमामध्ये ज्या चित्रपटांना संगीत दिलं त्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला चित्रपट म्हणजे कच्चे धागे. ऐकूयात हे सुंदर असं गीत.

श्रोते हो, परदेश या थीमचा आनंद आपण घेत आहात स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आणि यानंतरचं जे गीत आहे परदेश या थीमला आणखीनच सजवणार आहे ते गीत गायलं आहे किशोर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, आणि परदेश या थीमच्या बाबतीमध्ये किशोर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती या जोडीनं खरंच धमाल उडवून दिली होती.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. यानंतरचं गीत आहे मिस्टर नटवर लाल या सिनेमातील गीत आहे. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा आवाज, आनंद बक्षी यांचं गीत आणि राजेश रोशन यांचं संगीत.

दाग द फायर या सिनेमातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. आजच्या कार्यक्रमाची जी आपली थीम आहे ती आहे परदेश आणि गीत गात आहेत अनुराधा पौडवाल. गीत आहे समीर यांचं, संगीतकार राजेश रोशन.

श्रुती हो रेडिओ तेरणा 91.4 एफएमचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतरचं जे गीत आहे ते देखील खूप इंटरेस्टिंग असं गीत आहे. जीना तेरी गली में या सिनेमातील गीत आहे. गीत आहे नक्ष लालपुरी यांचं. संगीतकार आहेत बाबुल बोस. गीत गायला आहे नितीन मुकेश आणि अनुराधा पौडवाल यांनी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून परदेस या थीमचा आनंद आपण घेत आहात आणि आता याच्यानंतर जे गीत आपण ऐकणार आहात त्या गीतानं तर इतकी वर्ष झालं धमाल केलेली आहे. समीर यांचं गीत आहे, नदीम श्रवण यांचं संगीत आहे आणि गायक कलाकार आहेत उदित नारायण आणि अलका याज्ञिक. चित्रपट आहे श्रोतेहो राजा हिंदुस्तानी. श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया देखील आम्हास निश्चित कळवा 9970500 या मोबाईल क्रमांकावरती. आणि आपण लाईव्ह कार्यक्रम ऐकत असताना देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हास पाठवू शकता. तर कार्यक्रमातील ह्या शेवटच्या गीताचा आपण आनंद घेणार आहोत आणि पुन्हा भेटणारच आहोत स्वर बहार या कार्यक्रमाच्या पुढील थीमसह रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. पुन्हा आलीये क्लासिक रेडिओ शो घेऊन. नमस्कार. नवा शो, नवी थीम. मला आठवतंय लहानपणी आई रेडिओ सुरू करायची, त्यावरती आकाशवाणीची धून झाली की वंदे मातरम लागायचं आणि बऱ्याच अनाऊन्समेंट व्हायच्या. आजही त्यातली एक अनाऊन्समेंट ना अगदी कानात घुमते असं म्हणता येईल. सादर करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमाने मला वेगळीच देण दिली, कारण या कार्यक्रमाने एका गायकाचं नाव दर दिवसाआड ऐकू यायचं आणि ते नाव होतं पंडित भीमसेन जोशी यांचं. भीमसेन जोशी यांच्या नावातच आणि त्यांच्या आवाजाची एक वेगळीच जादू होती बरं का. कारण हा आवाज काही सर्वसामान्यासारखा नव्हता किंवा इतर गायक मंडळींसारखा हलका कोमल वगैरे अजिबात नव्हता. हा आवाज होता अगदी भारदस्त आणि पहाडी. परंतु हा आवाज कितीही भारदस्त असला तरीही त्यातला गोडवा कुठेही कमी पडत नसे. कधी आणि का पंडित भीमसेन जोशींचे अभंग ऐकावेसे वाटू लागले ना, याचं उत्तर आज माझ्याकडे नाहीये. मात्र नकळतपणे पंडित भीमसेन जोशींच्या अभंगवाणीचा लढा लागला आणि तो आजही कायम आहे, हे मात्र खरे. आणि हा लढा तुम्हालाही असणारच आहे. त्यामुळं क्लासिक रेडिओ शो मधून आज आपण ऐकणार आहोत भीमसेन जोशी यांची सुरेल आणि अप्रतिम गाणी. हा नजराणा पेश करतीये. मला काय वाटतं माहितीये का, की विठ्ठलाचा भक्तीचा मार्ग अनेकांनी सांगितला, संत श्रेष्ठांनी त्यांच्यावरती उपदेशपर व्याख्यान दिली, अनेक लोकांनी गीतमय रचना सुद्धा केल्या, पण या वाणीला कुणी अभंग बनवले असेल ना तर ते भीमसेन जोशींनीच. भीमसेन जोशींच्या आवाजातलं राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं आणि संत एकनाथांचा अभंग माझे माहेर पंढरी ऐकून आजची सुरुवात करूयात. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला, ऐकूयात.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण ऐकतोय भीमसेन जोशी यांची अप्रतिम गाणी. भीमसेन जोशी म्हणजे गायनाचं विद्यापीठ होतं. भीमसेन म्हणजे काही लेखक किंवा भाष्यकार नव्हते, पण भीमसेनी गाणं म्हणजे 100% स्वच्छ शास्त्र. आणि तेही फक्त नियमांचं नुसतं रवंद नव्हता, तर शास्त्राच्या चौक समाधान झालं नाही त्यामुळं गुरुजींच्या शोधार्थ त्यांनी घर सोडलं होतं. धारवड, पुणे, ग्वालेर, कोलकाता, दिल्ली, लखनौ, रामपूर अशी त्यांनी बरीच भटकंती केली आणि संगीतात ते तयार झाले. 1936 मध्ये गाण्याची आवड, आपल्या मुलाला असलेली आवड त्यांच्या वडिलांनी समजून घेतली आणि त्यांनी त्यांना पुन्हा घरी आणलं. 22व्या वर्षी त्यांनी गाण्याचा पहिला जाहीर कार्यक्रम केला. अचूक सूर लावणे, लांब लचक पल्लेदार ताना आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि याच बरोबरीनं तालावरील प्रभुत्व ही त्यांच्या गायकीची खास वैशिष्ट्ये होती. मला आठवतंय की बालभारतीनं दरवर्षी पुस्तकातून तुकोबा, ज्ञानोबा, एकनाथ, जनाबाईंची ओळख आपल्याला करून दिली आहे, मात्र त्याला स्वररूपानं जिवंत करून आपल्या मनात पोहोचवलं ते भीमसेन जोशींनीच. केवळ शब्दांना आपल्या भारदस्त पण गोड स्वरांचा साज चढवून नव्हे तर त्या अभंगात अवघा जीव ओतून त्यांनी त्यांना जिवंत केलं होतं आणि त्यांची ही कला न्यारीच होती. चला तर पुन्हा निघूयात पंढरीच्या वाटेला. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, संत नामदेव यांनी ही काव्यरचना केली आहे तर श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलंय आणि आवाज अर्थात भीमसेन जोशी यांचा. क्लासिक रेडिओ शो मधून येते हेच गाणं तुमच्या भेटीला. ऐकूयात आरजे प्रगती सोबत.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि भीमसेन जोशींची सुरेल मैफिल आज आपण अनुभवतोय. भीमसेनजींबद्दल मगाशीच मी सांगितलं की त्यांचे वडील हे पेशानं शिक्षक होते आणि भीमसेनजींचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना फारसा आवडत नसे. हे कळल्यानंतर भीमसेनजींनी मात्र गुरुजींच्या शोधार्थ प्रवास सुरू केला. करीम खा, वसेबुवा, केसराबाई केरकर यांच्यासारख्या अन्य उस्तादांकडून त्यांनी गायन आणि वाद्य शिकून घेतली. नंतर त्यांच्या वडिलांना संगीतातला ओढा लक्षात आल्यामुळे त्यांनी त्यांना पुन्हा राहत्या घरी बोलवून घेतलं. रामभाऊ कुनगुळ यांच्याकडे शिकवणी चालू केली. रामभाऊ हे सवाई गंधर्व होते. जेव्हा भीमसेनजींनी पुण्यामध्ये कार्यक्रम करण्यास सुरुवात केली तेव्हा कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरातील मैफिली घेण्यासाठी ते दोन दोनदा विमान प्रवास करत असायचे. त्यामुळं जेव्हा पु ल देशपांडे यांनी त्यांच्या मैफिलीला हजेरी लावली तेव्हा गमतीनं हा हवाई गंधर्व ही पदवी पुलंनी भीमसेनजींना बहाल केली होती. भीमसेन जोशी जरी शास्त्रीय गायक असले तरीही त्यांनी भजन, चित्रपट गीतं, ठुमरी अगदी वेगळ्या शैलीत गाऊन लोकप्रियता मिळवली. पद्मश्री, पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. केवळ मराठीतच नाही तर संपूर्ण देशासह विदेशातही रसिक सुद्धा भीमसेन जोशी यांच्या आवाजानं मंत्रमुग्ध झाले. भीमसेनजींनी आपल्या गायनानं सगळ्यांनाच भुरळ घातली होती आणि आजही त्यांची गाणी ऐकताना ही भुरळ पडतेच. सुखाचे हे नाम आवडीने गावे राम फाटक यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलंय. तर सोयराबाई यांची ही रचना, पंडित भीमसेन जोशींचं हे गाणं येतंय क्लासिक रेडिओ शो मधून, ऐकूयात.

आजची मैफिल आज आपल्याला वेगळाच अनुभव देते. पंडित भीमसेन जोशी यांनी स्वरसात चढवलेली गाणी आज आपण ऐकतोय क्लासिक रेडिओ शो मधून, आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्या सोबत. भीमसेनजींबद्दल बोलावं तितकं कमी आहे असंच मला वाटतं, कारण कळत नकळत भीमसेन जोशींचा आवाज आपल्या मनात कोपऱ्यात अभंगवाणी रूपानं का होईना पण चिरकाल कोरलाय. म्हणजेच ज्याचा सका हरी त्यावरी विश्व कृपा करी असं भीमसेन जोशींच्या गाण्याबद्दल मला वाटतं. त्यांच्या आवाजाशी मैत्री होऊन जाते. मला वाटतं की भीमसेन जोशी म्हणजे जादूगार असावेत किंवा त्यांच्याकडे परिस्तरी असावा. त्यांच्या आवाजाचा स्पर्श व्हावा आणि तो शेकडो वर्ष जुना अभंग साक्षात उभा ठाकावा. मराठी मधून भीमसेन जोशींनी विठ्ठलाला साकडं घालत प्रसन्न केलंय, पण कन्नड भाषेतील पुरंदासाच्या भजनांनाही आवाजाचा साथ चढवलाय. भीमसेन जोशींनी प्रत्येक अभंगातून विठोबाला आपल्या पुढ्यात उभं केलंय आणि त्याच्या समोर लोटांगण घालून मागणं मागावं हेची जन्म माझ्या जन्मांतरी मागणे श्री हरी नाही दुजे असं म्हणावंसं वाटतं. ऐकणार आहोत राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं आणि भीमसेन जोशी यांनी आवाज दिलेलं हे गाणं विठ्ठलाचे पायी. क्लासिक रेडिओ शो मधून येते हेच गाणं आपल्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण भीमसेन जोशी यांनी स्वरसात चढवलेली गाणी आपण अनुभवतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ म्हणून 1952 साली सवाई गंधर्व संगीत महोत्सव त्यांनी सुरू केला होता. भीमसेन जोशींनी सुरुवात जरी क्लासिकल गाऊन केली असली तरीही त्यांना गायनाचे प्रत्येक प्रकार आवडायचे आणि त्यामुळेच जयपूर येथील गंधर्व महाविद्यालयाने संगीताचार्य ही पदवी त्यांना बहाल केली होती. एका ठिकाणी त्यांचा एक प्रसंग सांगितलाय, सो मी तुमच्या बरोबर तो शेअर करते. वसंत बहार नंतर भीमसेन जोशींनी पुन्हा एकदा हिंदीत ठसा उमटवण्यासाठी अमोल पालेकर यांच्या अनकही फिल्म मधली दोन गाणी गायली. यामध्ये दोन भजन गाण्यासाठी पंडितजींना बोलवण्यात आलं होतं, पण त्याआधी हे ठरत नसताना अमोल पालेकर यांनी संगीतकार जयदेव यांच्यात चर्चा चालली होती की ही गाणी नेमकी कोणत्या गायकाकडे गाऊन घ्यावी. या भूमिकेसाठी विचार करता करता या गाण्यांना भीमसेन जोशी यांच्यासारखा गायक हवा, भीमसेन जोशी यांच्यासारखा हवा तर मग भीमसेन जोशीच का नको. त्याच वेळी पालेकरांनी पंडितजींना फोन लावला आणि दुसऱ्या दिवशी त्यांची भेटही झाली. दोघही गाडीत बसून याविषयी बोलायला लागले. दोन भजनं आपण गावीत अशी आमची इच्छा आहे, हे ऐकताच पंडितजींनी लगेच होकार दिला. पालेकर यांच्या सोबत असलेले म्युझिक कंपोजर जयदेव देखील त्यावेळी भावनाशील झाले होते. प्रत्येकच अभंगाला भीमसेन जोशींनी आपल्या नजाकतीनं जिवंतपणा दिलाय. भीमसेन जोशींनी विठ्ठल गीती गावा आणि गाता गाता तो ऐकणाऱ्याच्या चित्ती गोड लागावा, सावळा सुंदर मनोहर रूपाचे गुणगाण गाताना तुझे नाम गोड पांडुरंगा मधून तो इतका गोड झालाय की आता शो ऐकताना सुद्धा तुमच्या डिव्हाइस जवळ मुंग्या येतील का असा प्रश्न पडावा.

काय मग, पंढरीच्या वारीला जाऊन आल्याचा भास झाला ना भीमसेन जोशींनी गायलेली गाणी ऐकताना असंच दंग होऊन जायला होतं. काया ही पंढरी हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. क्लासिक रेडिओ शो मध्ये पंडित भीमसेन जोशी म्हणलं की सवाई गंधर्व, अभंगवाणी, रागदारी यातलं काही ना काही तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येत असणार आहे. पण आता जर मी का ऑटोमोबाईल म्हणलं तर कसं वाटेल? एकदा सुधीर घाडगे यांनी सांगितलं होतं की पंडितजींना गाड्यांची खूप आवड होती. गाड्यांविषयी जशी त्यांची आवड होती तशीच गाडी दुरुस्त करण्यातही. भरधाव गाडी ते कायम चालवायचे. ते गाणे इतकेच तज्ञ होते ते इंजिनिअरिंग मध्ये. इंजिन सह प्रत्येक पार्ट ची माहिती पंडितजींना कळायची. गाडीत नेमकं काय बिघडलंय, ती कधी दुरुस्त होईल, किती वेळ होईल, ही माहिती गॅरेजवाल्याला जितकी नसेल तितकी पंडितजींना असायची. या सगळ्या गोष्टीतलं त्यांचं ज्ञान आगाध होतं आणि कधी गाडी बिघडली तर काय बिघाड झालाय हे ते बिनचूक सांगायचे. पंडितजी माणूस म्हणूनही अत्यंत साधे होते. इतकं कर्तृत्व गाजवून सुद्धा अहंभावाचा त्यांना स्पर्श झालेला नव्हता. याबद्दलचीच एक आठवण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सांगितली होती की एकदा कामानिमित्त तो मुंबईवरून कलकत्त्याला विमानानं निघाला होता. सगळी मंडळी स्थिरस्थ झाली होती. साधारण 1.5 तासाचा प्रवास झाला आणि त्याला असं वाटलं की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आलंय. कारण सचिनला डुलकी लागली होती. त्याला जाणीव झाली आणि त्यांनी डोळे उघडले तर साक्षात समोर भीमसेन जोशी उभे होते. दोघांचीही नजरानजर झाली आणि आपला हात हातात घेऊन भीमसेन जोशी म्हणाले की नमस्कार, आपला खेळ मला प्रचंड आवडतो. माझं नाव भीमसेन जोशी, मी तुमचा चाहता आहे. आज अशी अचानक विमानात आपली भेट झाली याचा मला खूप आनंद वाटतो. त्या आठवणीत सचिननी सांगितलं की भीमसेन जोशी दिसल्यानंतर दिसल्या जागीच तो उडाला होता आणि इतका मोठा माणूस तरी इतका साधा आणि नम्र हे पाहून त्याला

सुरांचा जादूगार आणि संगीतातला आविष्कार म्हणजे पंडित भीमसेन जोशी. आज त्यांच्याच गाण्याची ही मैफिल आपण ऐकतोय क्लासिक रेडिओ शो मध्ये. आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्या सोबत. पंडित भीमसेन जोशींच्या बाबतीतल्या अनेक आठवणी अनेक दिग्गजांनी सांगितल्या, ज्यामध्ये अब्दुल कलामांनीही एक आठवण सांगितली होती की संशोधनाच्या क्षेत्रात जेव्हा जेव्हा अडचण यायची तेव्हा तेव्हा ते भीमसेनजींची गाणी ऐकायचे आणि त्यांना मार्ग मिळायचा. अहो एवढंच काय, पंढरीच्या वारीला जाणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांना तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल अशा एकापेक्षा एक सरस अभंगवाणीमध्ये बळ देण्याचं काम कोणी केलंय ना, तर ते केलंय अर्थात पंडित भीमसेन जोशींनीच. लताबाईंनी भीमसेन जोशींबद्दलची एक आठवण सांगितली होती की लताबाईंना जेव्हा भारतरत्न मिळाला त्याच्यानंतर या भारतरत्न असे ते कायम म्हणायचे, किंवा अहो लताबाई एकदा घरी या, मस्त गरम थालीपीठ आणि लोण्याचा बेत करू असा आग्रह करणारे पंडित भीमसेन जोशी. त्यांचं नाव झालं नव्हतं तेव्हापासून लताबाई त्यांना ओळखत होत्या. त्या जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जायच्या तेव्हा तेव्हा ते फक्त संगीताविषयी बोलत असत. इतर विषयांचा समावेश त्यांच्या बोलण्यात कधीच नव्हता. गाण्यावरच त्यांची निस्सीम भक्ती आणि प्रेम होतं. जागतिक कीर्तीचा कलावंत असूनही पंडित भीमसेनजींना अहंकाराचा स्पर्शही झाला नाही. पंडितजींनी लहान असताना आई वडिलांनी त्यांच्यावर दिलेले सल्ले ते अत्यंत मोलाचे ठरले. पंडितजींनी आपल्या आयुष्यात सर्वात जास्त प्रेम केलं असेल तर ते फक्त आणि फक्त गायनावरच केलं. आणि विविध संगीत मैफिलीतून त्यांनी संगीताला चालना दिली. त्यांनी केलेल्या संगीत सेवेमुळे भारतीय शास्त्रीय संगीतात पंडित भीमसेन जोशीचं स्थान अजरामर झालंय. महाराष्ट्र सरकार दरवर्षी भीमसेन जोशी यांच्या नावाचा भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार देते. या महान गायकाचं 24 जानेवारी 2011 रोजी निधन झालं, पण आपल्या गाण्यातून ते आजही आपल्या सोबतच आहेत. ताळ बोले चिपळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, या गाण्यातच आपण रंगून जाऊया. पंडित भीमसेन जोशी आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं हे गीत तर राम कदम यांनी हे संगीतबद्ध केले, तर शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे. आज आपण इथेच थांबतोय. संगीत क्षेत्रातील पंडित भीमसेन जोशींनी केलेल्या या योगदानाबद्दल त्यांना रेडिओ तेरणाकडून मानाचा मुजरा. पुढील भागात आपण भेटणारच आहोत, तेव्हा भेटू लवकरच, पण तोपर्यंत नमस्कार.

वेळ झाली आता तुम्हाला टाटा बाय बाय म्हणायची, पण जर वेळी एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगत मी येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर आम्हाला व्हॉट्सअप करून नक्की सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. क्लासिक रेडिओ शो मधून अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत, तेव्हा हा शो आवडला असेल तर नक्की सांगा. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जिया चले जा चले

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:04 होत आहेत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. थोडासा आणखीन आवाज खराबच आहे, त्यामुळे ॲडजस्ट करावी लागणार आहे आपल्याला काल, पण त्याच्यामुळेच मी व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात आले नाही, कारण की बरंच एवढं बरं वाटत नव्हतं. तर आज म्हटलं चला थोडंसं बरं वाटतं तर फरमाईश घेऊयात. म्हणून आजच्या या आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजे प्रगती पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं स्वागत करते. तर आज आहे 22 जुलै, आज 22 तारीख आहे, आणि आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा बर्थडे आहे, आणि तसंच लोकप्रिय उपमुख्यमंत्री म्हणजेच सर्वांचे लाडके स्वर्गीय अजितदादा पवार यांचा देखील आज वाढदिवस आहे. तर अजितदादा जरी गेले असतील तरी देखील ते आपल्या कायम स्मरणात आहेत, आणि त्यांची बरीचशी कामं असतील ती लोकांची त्यांनी केलेली आहेत, आणि तसंच इतर देखील काही ना काही योगाने ते आपल्याला सतत आठवत राहणार आहेत. तर या दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. आणि तसंच आज सिंगर आपले मुकेश यांचा बर्थडे आहे, त्यांना देखील विश्व मेन मेने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे करूयात. ते देखील नाही आहेत, पण त्यांची गाणी ही कायम आपल्या स्मरणात राहिलेली आहेत. तर जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाला. मुकेश यांचंच पहिलं गीत देते जे खूप लोकप्रिय आहे, आणि त्यांना स्मरून आपल्याला देखील कोणतं गीत ऐकायचं असेल मुकेश यांचं तर नक्की सांगा. ऐकूयात मुकेश यांच्या वाढदिवसानिमित्त हे सुंदरसं गीत मिलन या चित्रपटातील. आणि काल गीतकार आनंद बक्षी यांचं देखील बर्थडे होता, तर त्यांचं देखील गीत तुम्हाला आवडत असेल तर आज नक्की सांगू शकता. आणि हे गीत देखील आनंद बक्षी यांनीच लिहिलेलं आहे.

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

चला, इतका सुंदर आणि शांत आवाज मुकेश यांचा आहे आणि खूप सुंदर गाणी त्यांची देखील आहेत. तर आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त आपण हे गीत दिलं होतं. तर पुढची फरमाईश देखील त्यांच्याच गीतासाठी आलेली आहे, जे गीत एव्हरग्रीन आहे. रोटी कपडा और मकान या चित्रपटातील सुंदर आणि माझ्या देखील खूप आवडीचं गीत आहे. तर आज हेच गीत ऐकायचं आहे. त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे सदस्य श्रुतिका प्रथमेश नामदेव, भक्तिभूषण नामदेव, आकाश कुमार अनुराधा, तुकाराम कांबळे, सौ छाया कांबळे, हसूर दुमरा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, कार्तिक अर्पित सौ अनुराधा आकाश शिंदे, मुक्कम पोस्ट कंदरगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथून. तर त्यांनाच हे गीत ऐकायचं आहे. मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातच हे देखील गीत आहे आणि पडद्यावरती दिसतात सुपरस्टार मनोज कुमार आणि जेनताबान. ही देखील जोडगोळी मला फार आवडली होती जेव्हा हा चित्रपट मी पाहिला होता. चित्रपटच खूप गोड आहे पण इमोशनली देखील तेवढाच टच करणारा हा चित्रपट आहे. कथानकच त्याचं एवढं छान आहे, म्हणजे त्यावेळेस रिलेट करू शकतो आपण की ती परिस्थिती तशी होती आणि पूर्ण पिक्चर पाहिल्यानंतर कळतं की बाबा काय होतं त्यावेळेस. आणि त्यामध्येच हे असं सुंदर गाणं टाकून फर्स्ट क्लास चित्रपट आहे. तर ऐकूयात आपले कांबळे फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, अशी सुंदर गाणी आहेत मुकेश यांची देखील, आणखीन बरीशी गाणी आहेत. आपण देखील आज मला पाठवू शकता मुकेश यांचं कोणतं गीत आपल्याला ऐकायचं असेल. तर पुढची फरमाइश घेऊयात. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीत आहे अलग अलग हा चित्रपट आहे, आणि श्रोते आहेत आपले शिवराम मस्के आणि शर्मिला मस्के. तर आज त्यांना हे गीत ऐकायचं आहे, आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाइश. ऐकूयात अलग अलग या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाइश.

सर यानंतरची फरमाईश घेऊयात. बऱ्याच दिवसानंतर सरांची फरमाईश आलेली आहे. आपले नियमित श्रोते आहेत. मॅडम, मी सचिन गोविंद कोरडे, दैनिक आधुनिक केसरी जिल्हा प्रतिनिधी. मी खूप दिवसापासून हा कार्यक्रम ऐकत आहे. याच्या अगोदर देखील तुम्ही माझे आवडतीचं गाणं लावलं होतं आणि आज माझ्याकडे थोडासा वेळ आहे तर मला आरजे प्रगती आपण 3 इडियट्समधील ऑल इज वेल हे गाणं लावू शकता का? मी ड्रायव्हिंग करत आहे असं म्हणतायत. तर नक्कीच सर, आता थोडा वेळ होता सरांकडे शिल्लक म्हणून लगेच पटकन घेतलं. तर सरांची फरमाईश नक्कीच पूर्ण करते. ऐकूयात आपले नियमित श्रोते आहेत. सुंदर असा चित्रपट आहे ऑल इज वेल, विद्यार्थ्यांचा चित्रपट आहे असं म्हणता येईल. तर ऐकूयात दैनिक आधुनिक केसरी जिल्हा प्रतिनिधी सर सचिन गोविंद कोरडे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चले यानंतरची फरमाइश ऐकूयात. होगी प्यार की जीत या चित्रपटातील बऱ्याच दिवसानंतर मी देखील गीत हे ऐकणार आहे. जसपिंदर नरुला यांचा आवाज आहे, रूप कुमार राठोड यांचा आवाज आहे. चित्र पडद्यावरती दिसतात अजय देवगन यांनी हा खूप सुंदर असं गीत आहे. हे गीत बऱ्याच दिवसानंतर श्रोत्यांनी पाठवलं, थँक्यू सो मच. तर आपली श्रोते आहेत गाव जवळे उमेश नावडकर, रेशमा नावडकर. आमच्याकडे सुद्धा बारीक रिमझिम येत आहे, त्याच पावसामध्ये रेडिओ तिरणं ऐकत आहोत असं त्यांनी सांगितलंय. ऐकूयात आपले नियमित श्रोते उमेश नावडकर सर, रेशमा नावडकर मॅडमची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाइश.

असेच आपले श्रोते देखील मला म्हणतायत की हमे ना भुला ना आर जे प्रगती मॅडम. चला तर आणखीन थोडासा माझा आवाज खराबच आहे, थोडीशी सर्दी जाणवत असेल तुम्हाला माझ्या आवाजातून किंवा माझा आवाज थोडासा बदललेला देखील, पण माईकचा थोडासा काय म्हणतो सपोर्ट असल्यामुळे थोडासा आवाज छान पण येत असेल असं मला वाटतंय. तर पुढची फरमाइश घेऊयात. मुकेश यांच्या आवाजातील अगदी लोकप्रिय ठरलेलं गीत आहे जे धर्मात्मा या चित्रपटातील आहे, आणि धर्मात्मा या चित्रपटामध्ये फिरोज खान आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेलं हे सुंदर असं गाणं आहे जे सर्वांना फार आवडतं. तर तेच गीत ऐकायचं आहे. हनुमंत घोडके, वानेवाडी, तालुका तुळजापूर, धाराशिव येथून, बाळासाहेब गाटे, एकता पान शॉप असं त्यांनी पाठवलेलं आहे. तर नक्कीच सर आपली फरमाईश पूर्ण करते. याआधी देखील त्यांनी फरमाईश पाठवली होती पण ती पूर्ण नाही करता आली, तर आज त्यांची फरमाईश नक्कीच पूर्ण करूयात. ऐकूयात हनुमंत घोडके सर यांची व्हॉट्सअप फरमाईश मुकेश यांच्या सुंदर अशा गीतासाठी.

चला, मुकेश यांच्या वाढदिवसानिमित्त बरीचशी सुंदर त्यांची गीतं येतात, आणखीन देखील आलेली आहेत. तर पुढची फरमाईश घेऊयात. बुधवार टू बुधवार ज्यांची फरमाईश असते अशा आपले नियमित श्रोते आहेत अनंत कुलकर्णी दौंड पुणे महाराष्ट्र येथून. आज त्यांना गीत ऐकायचं आहे अंदाज अनोखा, सॉरी अनोखा अंदाज हे चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सपना मुखर्जी यांचा आवाज आहे. सर्वत्र आनंद घेऊयात अनंत कुलकर्णी सरांच्या या सुंदरशा व्हॉट्सअप फरमाईशीचा.

चला यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. आज मुकेश यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त बरीचशी गीतं आलेली आहेत. तर असंच एक गीत आलेलं आहे लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातील सरस्वती चंद्र या चित्रपटातील गीत. रंग रंगोली रसिक सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर शोभा पुष्पा सुवर्णा सन्मती SSS शिरोळकर परिवार रांगोळी कोल्हापूर महाराष्ट्र येथून. तर नियमित श्रोते आहेत, आज बऱ्याच दिवसानंतर सरांची फरमाईश आलेली आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात या पुन्हा एकदा सुंदर अशा गीताचा.

पडेगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथून पावसामध्ये माझ्या दुकान बसून मी हॅलो फरमाईशचा आनंद घेत आहे. तर नियमित श्रोते आहेत आपले हे देखील भागवत गिरी, वंदना गिरी व गिरी परिवार, थँक्यू सो मच सर. तर आपले आणखीन बरेचसे श्रोते आहेत ज्यांना गीता ऐकायची आहेत मुकेश यांची, तर आणि असे श्रोते आहेत की बऱ्याच दिवसानंतर त्यांनी फरमाईश देखील पाठवलेली आहे. तर माझी तब्येत आणखीन तेवढी बरी नाही झालेली आहे, त्यामुळे माझा आवाज तुम्हाला आणखीन देखील तेवढा एवढं नीट व्यवस्थित येत नसेल अशी मला माहिती आहे. आणि बरेचसे श्रोते आणखीन विचारत आहेत मला की तुमची तब्येत बरी झाली आहे की नाही. तर यानंतरची फरमाईश आपण ऐकूयात जे गीत. असंच खरं तर मुकेश यांची बरीचशी गीतं जी आहेत ती खूप सर्वांना आवडतात, कारण की एक वेगळा आवाज होता त्यांचा. आणि त्यांची गाणी जर पाहिलं असेल आपण, त्यांची गाणी ऐकली असतील किंवा पाहिली असतील, तरी देखील काहीतरी सांगून जाण्याचं त्याच्यातून एक वेगळा संदेश हा त्यांना द्यायचा होता. आणि अशाच मुकेश यांचा बर्थडे आज आपण सेलिब्रेट करतोय. तर पुढची फरमाईश घेऊयात. आपले श्रोते आहेत अमित चौधरी मंथन अर्णी यवतमाळ येथून श्रोते आहेत. ते म्हणतात थोडा आवाज बदलल्यासारखं वाटतं, तब्येत बरोबर नाहीये. येस सर. तर त्यांना आवारा या चित्रपटातील आवारा हू हे देखील गीत खूप सुंदर आहे आणि हेच गीत त्यांना ऐकायचं आहे. ऐकवत अमित चौधरी सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुढची फरमाइश पूर्ण करूयात. पुन्हा एकदा लता मंगेशकर मुकेश यांच्या आवाजातील गीत आहे, संजीव कुमार आणि राखी पडद्यावरती दिसतात, आणि हे गीत ऐकायचं आहे. मंगळवार टू मंगळवार फरमाइश असते, पण काल फरमाइशमध्ये नव्हते म्हणून आज त्यांनी परत फरमाइश पाठवली आहे. आपले नियमित श्रोते रंगनाथ क्षीरसागर सर, काल तब्येत ठीक नव्हती, आज तरी ठीक आहे का असं त्यांनी विचारलंय. थोडीशी बरी आहे, थोडीशी. काल मंगळवार, कालचा कार्यक्रम नाही झाला म्हणून आज फरमाइश पाठवत आहे. त्यांना तेरे मेरे तेरे होटो के दो प्यार सॉरी तेरे होटो के दो फूल प्यारे प्यारे हे गीत

काय काय आहे असं त्यांनी सांगितलंय. तर चतुराबाई, सारिका, विनोद, रिद्धी तसेच त्यांचे मित्र याच्यात सामील आहेत असं त्यांनी सांगितलंय. तर नेहमी रंगनाथ क्षीरसागर सर वेगळी गीते पाठवत असतात जी आपण मे बी मला तर वाटतं जास्त ऐकली पण नसतात मी पण, आणि आय थिंक फरमाईशमध्ये ती झालेली पण नसतात. अशी गीतं पाठवतात आणि अशी गीतंच येणं साहजिक आहे असं मला वाटतं. तर ऐकवात रंगनाथ क्षीरसागर सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाइश DDLJ या चित्रपटातील गीत आणि सुपरहिट ठरलेला चित्रपट आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे अमर सिद्ध गणेश आणि मित्र परिवार सिंदफळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव इथून. तर छान असं गीत आहे आशा भोसले यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे. चित्रपट फार गाजलेला आहे, सर्वांच्या आठवणीत आहे हा चित्रपट. सर्वच गाणी लोकप्रिय ठरली होती. आनंद बक्षी यांचं गीत आहे, जतीन ललित यांचं म्युझिक आहे, आशा भोसले अभिजित भट्टाचार्य यांचा आवाज. ऐकूयात अमर सिद्ध गणेश सर यांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला सुपरहिट ठरलेल्या चित्रपटातील सुपरहिट गाणं पुढची फरमाईश देखील. वेगळं गीत आलंय, मला फार आवडलं ते गीत, मी ऐकलं ते गाणं. तर तोंडल्या हा चित्रपट आहे, तेंडल्या हा चित्रपट आहे आणि खूप सुंदर. या चित्रपटातील आधी देखील गीत आलं होतं, ते देखील खूप छान होतं आणि आत्ताचं हे देखील गीत मी ऐकलं तर मला आवडलं. हे देखील गीत एक वेगळी गीत नवीन आलेलं आहे. तर हे गीत पाठवणारे आपले श्रोते नियमित श्रोते आहेत. हाय नमस्कार मॅडम, मी लाईटवाला असं लाईटवाला त्यांनी पाठवलं आणि कुणाल लाका मेडशिंगय येथून मला आज गाणं ऐकायचं आहे तेंडल्या या चित्रपटातील. आणि एक चारोळी देखील त्यांनी पाठवलंय, असंच बाकी नाही नेहमी जपून ठेवत तुझं माझं नातं ते मन, नेहमी जपून ठेवत तुझं माझं नातं हे मन, लांब असलो तरी तुझंच गीत गातं हे मन. ठाऊक आहे मला तू नाही येणार परत आता, ना जाणे परत वाट पाहत हे मन. सुंदर चार ओळी छान पाठवलेत सर तुम्ही, तर त्यांनाच हे गीत ऐकायचं आहे. छान असं गीत आहे, नक्कीच आनंद घेऊयात या गीताचा. ऐकवायत आपले नियमित श्रोते जे आहेत ते आहेत कुणाल लाकाळ मेडशिंगा येथून, यांची व्हॉट्सअप फरमाईश.

अभय जोधपूरकर यांचा हा आवाज होता आणि खरंच त्यांची गाणी मी ऐकली आहेत, खूप सुंदर त्यांचा आवाज आहे. एक नॉन मराठी माणूस असून देखील हे मराठी एवढं प्रॉपरली आणि छान आवाज त्यांचा, मला खूप आवडला त्यांचा आवाज. तर असंच पुढचं देखील गीत लोकप्रिय ठरलेलं गीत आहे आणि श्रोते आहेत आपले सडक या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे त्यांना, नियमित श्रोते आहेत ते देखील. संदीप माने सर राहणार शिंगोली, जिल्हा धाराशिव येथून बोलतात असं त्यांनी सांगितलंय. तर माझी तब्येतीची विचारपूस देखील त्यांनी केली आहे, तर थँक्यू. बरेचसे श्रोते मला विचारतात, तर माझ्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल थोडीशी मी बरी आहे, थोडीशी जास्त नाही थोडीशी बरी आहे. चला तर आनंद घेऊयात सडक या चित्रपटातील या सुंदर शोकीताचा. कुमार शानू, अनुराधा पौडवाल यांचा आवाज, पडद्यावरती संजू बाबा आणि पूजा भट.

चला सडक या चित्रपटातील सुंदर असं गीत पुढची फरमाईश आलेली आहे वेगळ्या गीतासाठी. आणि श्रोते मात्र आपले नियमित श्रोते आहेत, कधीतरी ते देखील फरमाईश पाठवत असतात. सॉरी, संदीप क्षीरसागर सर फ्रॉम भूम धाराशिव येथून अग्निचक्र या चित्रपटातील गीत. तर ते म्हणतात बऱ्याच दिवसानंतर मॅडम मी फरमाईश पाठवली आहे तर नक्कीच घ्या. तर नक्की सर, संदीप क्षीरसागर भूम धाराशिव यांची ही फरमाईश कुमार शानू यांच्या आवाजातील गीतासाठी आहे.

चला तर आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा. आणि अच्छा फरमाईशमध्ये मुकेश यांचा बर्थडे आपण सेलिब्रेट तर करतोय आणि इतर देखील गीतं घेण्याचा प्रयत्न करतोय. तर एक गीत जे आहे मुकेश यांचं खूप गाजलेलं आहे हे देखील गीत, आणि हे गीत म्हणजे लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातील गीत आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे. आपले नवीन श्रोते आहेत जे आज पहिल्यांदा फरमाईश पाठवत आहेत, ते म्हणत आहेत दिनेश ढेकणे सेवा केंद्र सारोळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून त्यांनी पहिल्यांदा फरमाईश पाठवली आहे. तर थँक्यू सो मच सर. आणि त्यांचा मित्र देखील आहे त्या गाण्यामध्ये सामील, ते देखील ऐकतात असं म्हणतात लाईव्ह. तर आज त्यांना गीत ऐकायचं आहे मुकेश यांच्या आवाजातील हम तो तेरे आशिक है सदियो पुराणी. खूप सुंदर असं हे गीत आहे, ऐकूयात. आणि थँक्यू सो मच सर तुम्ही रेडिओ तेनासोबत कनेक्ट झालात. ऐकूयात दिनेश ढेकणे सर सारोळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

हेच गीत ऐकायचं होतं. आपले नियमित श्रोते आहेत अमित नारायण लोंढे, वारणानगर तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत, यांना देखील हेच गीत ऐकायचं होतं.

ही फरमाइश होती महेंद्र अशोक चव्हाण निमागाव माढा तालुका माढा जिल्हा सोलापूर इथून ड्रायव्हिंग लव्हर असं त्यांनी पाठवलेलं आहे. तर यानंतरची फरमाइश ऐकूयात अरिजित सिंग यांच्या आवाजातील गीतासाठी राहो पे बाहो पे हे गीत त्यांना ऐकायचं आहे. जे गीत ओमाही हे गीत आहे श्रोते आहेत गारगोटी कोल्हापूर येथून अमित सावंत आणि ते म्हणतात वातावरण खराब आहे तब्येतीची काळजी घ्या. थँक्यू सो मच सर नक्कीच थँक्यू सो मच. ऐकूयात अमित सावंत यांची व्हॉट्सअप फरमाइश.

ही फरमाईश होते अशोक शिंदे दारफ सिने येथून आपली नियमित श्रोते आहेत त्यांना अंधा कानून या चित्रपटातील हे गीत ऐकायचं होतं. तर पुढची फरमाईश आहे ती देखील नवीन श्रोते आहेत आपल्या कधीतरी त्या म्हणतात की मी फरमाईश ऐकत असते पण फरमाईश कधी पाठवत नाही सारखी. तर आज मला एक गीत ऐकायचं आहे, यादे या चित्रपटातील गीत आहे. मला अजित दादांसाठी हे गाणं ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यांचा बचत गट आहे त्यामध्ये देखील त्यांनी बायकांना आपल्या रेडिओ तेरणाबद्दल सांगितलं आहे. तर थँक्यू सो मच. त्या म्हणतात अश्विनी काळे, मी दररोज रेडिओ तेरणा ऐकते, माझी सकाळ रेडिओ तेरणाने होते. आपले खूप श्रोते वाढले आहेत तरी फरमाईश घेता येत नाही त्यामुळे मी जास्त पाठवत नाही. तर नक्कीच पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे येथून ऐकूयात अश्विनीताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची, कारण की वाजतायत 3 आणि जास्त वेळ मी देखील घेऊ शकणार नाही आहे. माझा आवाज होऊन तुम्हाला समजतंयस की माझी तब्येत तेवढी चांगली नाही आहे एवढी एनर्जेटिक घेण्यासारखी, त्यामुळे जाते. भेटूयात उद्या. ऐकत रहा, आनंदी रहा, काळजी देखील घेत रहा. ज्या श्रोत्यांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत अशा श्रोत्यांना नाराज होऊ नका म्हणते, उद्या नक्कीच भेटूयात. आणि ज्या श्रोत्यांच्या आज झालेल्या आहेत त्यांनी नक्कीच त्याच्या 5 दिवसानंतर फरमाईश पाठवायची आहे. तर मी जसं म्हटलं होतं की आपल्या आठवणीतली जी वारी आहे किंवा एकादशीनिमित्त, मोठ्या एकादशीनिमित्त काय तुम्ही करता गावी, काय वारीचं नियोजन असतं किंवा कशा प्रकारे तुमच्या आठवणीतली ही वारी आहे हे सांगू शकता. हे गीत खरं तर राहिलं सांगायचं ना की हे गीत आर्या इन्फ्रासोलार सिस्टीम धाराशिव येथून आपले नियमित श्रोते आहेत चंद्रकांत रोटे सर, शिवाजी पांचाळ, आकाश काळे, शुभम, विपिन कुमार धाराशिव येथून यांना हे गीत ऐकायचं होतं. तर जसं मी म्हटलं की आपल्या आठवणीतली वारी ही कशी आहे हे तुम्ही मला सांगू शकता, आणि काही आठवणी असतील वारीनिमित्त, विठ्ठलावरती भक्ती, विठ्ठलावरचं प्रेम, हे तुम्ही मला मेसेजमध्ये, व्हॉइसमध्ये पाठवू शकता. या 2 दिवसात नक्कीच, आजचा देखील आपण क्लासिक रेडिओ शो भीमसेन जोशी यांच्यावरती दिला होता, जेणेकरून आपल्या श्रोत्यांच्या आवडीची जी भक्तिमय गीतं असतील अशी गीतं त्यांना सकाळी ऐकण्यास नक्कीच आवडली असतील. बऱ्याच श्रोत्यांनी सांगितलं मला की आजचा हा भक्तिमय जो कार्यक्रम झाला होता भीमसेन जोशी यांच्यावरतीचा त्यांना फार आवडला आहे. अशाच गीतांसोबत आता 3 दिवस आपण सलग भेटणार आहोत आषाढी वारीनिमित्त. अशाच क्लासिक रेडिओ शोंसोबत मी आरजे प्रगती आपल्यासोबत असणार आहे. तर जाता जाता सुंदर असा अभंग नक्कीच सर्वांपर्यंत पोहोचवते. चला, वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

हाय हमें यू देखना, ऐसा ना हो बदनाम हो जाए, ये मुमकिन है इसी का कल

शाखे की लड़ी है, आंखों में गुस्सा है, लबों पे

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो। तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथून आपले जे विद्यार्थी शिकून बाहेर गेलेले असतात आणि आयुष्यामध्ये यशाचा प्रवास पूर्ण करत असतात, अनेक कंपन्यांमध्ये जॉब करत आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांचा यशाचा जो प्रवास आहे तो जाणून घेतो आणि त्या अनुषंगानं आपणही पुढे वाटचाल कशी करावी याची प्रेरणा घेत असतो। तेव्हा आज तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेणार आहोत संदीप गोपाळ जाधव याची यशोगाथा। तो राहणार मुक्काम पोस्ट तुगाव, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील आहे आणि 2018 साली तो मेकॅनिकल या ब्रँचमधून पासआउट झालेला आहे। सध्या पुणे येथे भोसरीच्या एका इंडस्ट्रीमध्ये तो कार्यरत आहे, जॉब करत आहे। आपण त्याचं स्वागत करूया। संदीप, मी तुझं स्वागत करतो।
2: धन्यवाद।
1: संदीप, जसं मी आत्ता इंट्रोडक्शन दिलं की तू 2018 साली मेकॅनिकलच्या ब्रँचमधून तो पासआउट झाला, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड करावी असं का तुला वाटलं त्यावेळेस?
2: गावापासून जवळ पण होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि सर्वप्रथम म्हणजे नावाने गाजलेलं कॉलेज होतं।
1: इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तुगावचा राहणार आहेस, म्हणजे उमरगा तालुक्यातल्या एका ग्रामीण भागातून आलेला होता।
2: हो,
1: तुला तेरणा कॉलेज बद्दल माहित होतं का अगोदर?
2: तेरणा कॉलेज बद्दल माझ्या फ्रेंड्सनी, सिनियरचे एक दोन मित्रांनी सांगितलं होतं, आम्ही तिथे शिकत आहे असं तसं। ज्यावेळेस मी तेरणा कॉलेजमध्ये येण्याच्या आधी माझं पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल मध्ये मी कम्प्लीट केलेला आहे।
1: अच्छा, डिप्लोमा झालेला होता।
2: येस।
1: बरोबर, कुठे झाला होता डिप्लोमा?
2: डिप्लोमा माझा सोलापूरला झाला, एजी पाटील पॉलिटेक्निक,
1: पॉलिटेक्निक मध्ये।
2: येस येस।
1: बर, आणि त्याच्या अगोदरचा?
2: त्याच्या आधीचा प्रवास 10वीपर्यंतचा पूर्णतः सोलापूरमध्ये शिक्षण झालेला आहे।
1: सोलापूरमध्ये कसं शिक्षण झालं तो गावचा राहणार काय असं?
2: तिथं आम्ही खास शिक्षणासाठी सोलापूर।
1: अच्छा, सोलापूर हे शिक्षणासाठी निवडल्यानंतर सुद्धा तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल तिथेही ऐकून होता?
2: हो, कॉलेजमध्ये फायनल इयरला असताना डिप्लोमाच्या त्यावेळेस सिनियरनी सांगितलं होते पासआउट झाल्यानंतर, ते सांगून आम्ही तिकडं आहे, असं आहे, कॉलेज आहे चांगलं, आम्ही जात आहे तिकडे।
1: बरोबर।

0: म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला इकडे ऍडमिशन झालं.
1: हा मग ते डिप्लोमा तीन वर्षाचा झाल्यानंतर इकडे डायरेक्ट सेकंड इयरला
0: 2015 साली ऍडमिशन झालेलं.
1: यस यस यस.
0: मग हे 3 वर्षाचा जो कालावधी होता इथला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधला, तर तो कसा झाला? त्यावेळेस जे अकॅडमिक होतं ते कसं होतं?
1: 3 वर्षाचं ऍक्च्युअल अकॅडमिक इयर होता तो, पण काही दुर्दैव सुदैव म्हणा काही काही गोष्टींमुळे 1 वर्ष गेला होता माझा वाया.
0: ठीक आहे ना, पण तरीच
1: मी 4 लावलं होतं त्याला.
0: ओव्हरऑल मी विचारतोय की जसं आपण 3 वर्ष इथं कॉलेजमध्ये शिकत असताना इथलं शिक्षण कसं होतं, प्रॅक्टिकल्स कसे होते, तुम्हाला लेक्चर्स जे आहेत त्यांनी कशा पद्धतीने मदत?
1: शिक्षणाची अप्रतिम सुविधा आहे, चांगले स्टाफ आहेत, वेल एज्युकेटेड, त्यांना की प्रॅक्टिकली वेल नॉलेज आहे, थेरॉटिकली चांगले शिकवू शकतात त्यांनी आपल्याला.
0: बरं.
1: असे डॉक्टर प्राचार्य व्ही व्ही माने सर आहेत, त्यावेळेस त्यांनी आम्हाला IHP हा सब्जेक्ट शिकवत होते. आणि जाधव सर मॅनेजमेंट एकदम उत्तम, जबरदस्त.
0: अच्छा. आणि प्रॅक्टिकलचा वगैरे विषय कसा असायचा?
1: प्रॅक्टिकल असायचे, प्रॅक्टिकल लॅब असिस्टंट पण असायचे सर. प्लस सर पण जे असताना सब्जेक्ट असतो ते सर पण येऊन शिकवत देणार आम्हाला प्रॅक्टिकल वगैरे. चांगले सगळे इन्स्ट्रुमेंटची अवेलेबिलिटी होती. इंजिनिअरिंगमध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट असतात ॲक्च्युअली ते प्रॅक्टिकलमध्ये कळालं.
0: अच्छा.
1: इन्स्ट्रुमेंट म्हणजे आता व्हर्नियर काय आहे ते सगळं माहिती झाली फक्त शिक्षण कॉलेजमध्ये. पण ॲक्च्युअली मग नंतर ज्यावेळेस जॉब करायला गेलं त्यावेळेस ते इन्स्ट्रुमेंट होते ते यूज कसे करायचे ते आम्ही इंडस्ट्रीमध्ये शिकलो.
0: पण कॉलेजमध्ये तुम्हाला त्याची ओव्हरऑल माहिती?
1: ओव्हरऑल माहिती झाली किंवा या वस्तूला हा म्हणायचं, या वस्तूला अमुक अमुक नाव आहे हे माहिती होतं सर्व काही.
0: बर बर. आणि एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज अशा असतात की एखाद्या आपल्याला आता समजा कंपनीमध्ये जॉब करायचा असेल किंवा काही करायचं असेल, त्या पद्धतीने आपली एक मेंटॅलिटी तयार करणं, आपले एक प्रेझेंटेशन तयार करणं, याच्यासाठी कॉलेजमधून कशी कशी मदत व्हायची?
1: कॉलेजमध्ये कॅम्पस वगैरे ठेवायचे.
0: ज्या पद्धतीनं हे कॉलेजचं डिप्लोमा नंतरचं कॉलेजमधलं एज्युकेशन होतं ते कसं झालं?
1: डिप्लोमा नंतरचं एज्युकेशन म्हणजे सर फार महत्वाचं एज्युकेशन होतं, कारण की ग्रॅज्युएशन होतं, पुढं बी ईला ॲडमिशन घ्यायचं होतं. वळण देणारं, जीवनाला वळण देणारं एक प्रकारचं एज्युकेशन
0: होतं.
1: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 3 वर्ष चांगल्या प्रकारे गेले, म्हणजे सर्व ऍक्टिव्हिटी तेरणा कॉलेजमध्ये घेतले जाणार.
0: अच्छा. मग ते कशा
1: इयर बाई?
0: म्हणजे
1: ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे स्पोर्ट्स इंटरेस्ट मुलांना देण्यासाठी स्पोर्ट्स, त्याच्यानंतर डान्स कॉम्पिटिशन असणार, स्पोर्ट्स इव्हेंट वेगवेगळे असणार, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा भरल्या जाणार, त्यामध्ये तेरणाची टीम रिप्रेझेंट करणार तेरणा कॉलेजकडून. परत राज्यस्तरीयला काही मुलांचे सिलेक्शन झाले होते. आम्ही ज्यावेळेस कॉलेजला शिकायला होतो त्यावेळेस मुलं होते, विकास आचार्य असे 2-3 मुलं होते.
0: आणि ह्याचं इंडस्ट्रियल व्हिजिटच्या वगैरे?
1: इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणजे होत होते आपल्या प्रोजेक्टच्या रिलेटेड, औरंगाबाद MIDC, वाळूज, परत तसेच पुण्यामध्ये भोसरी, या ठिकाणी 2-3 ठिकाणी आम्ही 3 वर्षामध्ये व्हिजिट दिलेले आहेत. परत बाहेर तसेच व्हिजिट करत करत बाहेर 1-2 ठिकाणी
0: कॉलेजमधून असा सपोर्ट,
1: कॉलेजमधून सपोर्ट चांगला.
0: कॅम्पससाठी मग TCS?
1: कॅम्पससाठी TCS येत होते, जॉन डिअर येत होते.
0: बरोबर.
1: येस येस. आणि बेंगलोरचे 2-3 कंपन्या होते.
0: आणि TPU चा काय वापर व्हायचा तुम्हाला? तेरणा प्लेसमेंट युनिटचा तुम्हाला काही फायदा वगैरे झाला?
1: तेरणा प्लेसमेंट युनिटमुळे फार फायदा झालेला आहे. काही मुलांनी माझ्या मित्रांना चांगल्या प्रकारे सिक्युअर चांगला जॉब चांगल्या कंपनीमध्ये भेटला आहे, चांगल्या पॅकेजचा भेटला आहे.
0: अच्छा. मग आता परत एवढं सगळं झाल्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला आज भेट देऊन कसं वाटतं? म्हणजे
1: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफला भेटून सर्वप्रथम फार गर्व फील झाला.
0: अच्छा. बर. आता भविष्यामध्ये सध्या जे पुण्याच्या भोसरीमध्ये जॉब चालू आहे एका कंपनीमध्ये,
1: कंपनीमध्ये सध्या मी करत आहे, तसेच गव्हर्नमेंट प्रिपरेशन सुद्धा चालू आहे. गव्हर्नमेंटचे एक्झाम वगैरे आले तर त्याची तयारी चालू आहे त्याची.
0: आता सध्या सोबत चालू आहे. अच्छा. पुढच्या 2-4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये पुन्हा अजून पुढे भविष्यामध्ये काय करण्याचं व्हिजन?
1: च्या भविष्यामध्ये एखादं चांगलं तसं जवळपास 2-3 वर्षाचं इंडस्ट्रीला अनुभव तर आलेलाच आहे, त्याबरोबर गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करून एखाद्या चांगल्या पोस्टवरती जाण्याची इच्छा आहे.
0: अच्छा. गव्हर्नमेंटकडे जास्त लक्ष देणार?
1: जास्त. हो. यस.
0: बरं. फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे?
1: फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं गेलं तर ठीक आहे, तेवढं काय
0: म्हणजे काय करतात आई वडील?
1: आई वडील शेती आहे, 5-6 एकर शेती आहे. भाऊ आहे, भावाचं मेडिकल आहे सोलापूरला.
0: बर बर.
1: अच्छा. आणि परत मी सगळे मॅरिड आहेत, मी माझं पण मॅरिड आहे. मी पण मॅरिड आहे.
0: अच्छा, म्हणजे आता लग्न झालेलं आहे.
1: हा येस, एक 2-3 वर्ष झाले लग्न आहे माझं पण.
0: बरोबर. मग आता ह्या सगळ्या गोष्टीला बॅकग्राऊंडला असताना आता ज्यावेळेस तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा एक सपोर्ट हे ह्या ठिकाणी जे काही विद्यार्थी शिकायला येणार आहेत, जसं की शेतकऱ्यांचे पण बरेचसे मुलं असणार आहेत, स्ट्रगल करून येणार आहेत, त्यांना काय संदेश देऊ इच्छितो?
1: त्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की मी त्यांनी सर्वप्रथम तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यावे आणि फायनल इयरमधून ज्यावेळेस कॅम्पस होता त्यावेळेस सर्वप्रथम कंपनी कॅम्पस ड्राईव्हद्वारे सिलेक्ट व्हावे मुलांनी. कारण की कंपनी कॅम्पस थ्रो आल्यानंतर त्यांना चांगला पॅकेज भेटू शकतो, अनुभव घ्यावे मुलांनी, वेळ वाया घालू नये.
0: अच्छा. आणि जे आता
1: आणि ही संधी तेरणाद्वारे भेटते, ही संधी कोणीही मिस करू नये.
0: बरोबर आहे. आता खास करून आपण पाहतो की ग्रामीण भागातले मुलं खूप येतात, न्यूनगंड असतो मनामध्ये, शहरामध्ये कसं जायचं या वातावरणाशी कसं. आजकाल तर काय मोबाईल खूप जास्त झाल्या म्हणून मुलं ॲडव्हान्स झालेले आहेत, तरी पण तुला काय वाटतं की तू म्हणजे?
1: नाही, बरोबर आहे. ग्रामीण भागाचा विचार केला गेला तर सर्व मुलांना शहरी जायचं फार आवड असते. शहरी जायचं म्हणलं तर शिक्षण पाहिजे, नोकरी पाहिजे. मग नोकरी पाहिजे तर चांगली एज्युकेशन असेल तरच नोकरी भेटणार.
0: अच्छा, म्हणजे आपल्याला जर आपल्याकडे नॉलेज भरपूर असेल तर तुम्हाला लवकर नोकरी भेटू शकते,
1: काही पण होऊ शकते.
0: अच्छा.
1: चांगल्या पगाराची, चांगल्या पॅकेजची नोकरी, चांगल्या कंपनीत, नामवंत कंपनीमध्ये.
0: अच्छा, हा तर अनुभव तुझ्याकडे आता पाठीशी जमा आहे. अच्छा. तेव्हा संदीप गोपाळ जाधव, खरं तर तोगावसारख्या ठिकाणाहून येऊन तू सोलापूरला तुझं शिक्षण पूर्ण केलं, डिप्लोमा केला, त्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येऊन सुद्धा तू तुझ्या शिक्षणाची पूर्ण धुरा पूर्ण केली आणि आज तू सक्सेसफुली पुण्याच्या कंपनीमध्ये जॉब करत आहेस आणि चांगल्या पद्धतीने तुझं जीवन कंठत आहेस. त्याबद्दल मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तुझे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे.
1: धन्यवाद. थँक्यू.
0: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी तुमचा आपला आवाज आर जे प्रसाद। मित्रांनो, या स्पर्धेच्या युगात अनेक युवक जे आहेत ते आपल्या करिअरच्या शोधामध्ये आहेत। त्यांनी नक्की आपलं करिअर कसं निवडावं, करिअरकडे कसं पाहता येईल, या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारा आमचा कार्यक्रम म्हणजे तेरणेची प्रेरणा। आणि याच कार्यक्रमानिमित्त आज आपल्याला भेटायला आला आहे तो गौरव रवींद्र इरगट। तुझं खूप खूप स्वागत आहे गौरव। 2019 तेरणा कॉलेजमधूनच पासआउट झालेला आहे, मेकॅनिकलमधून त्याची BE कम्प्लीट झाली, BTEC कम्प्लीट केलेलं आहे त्यानं। तो सध्या TCS कंपनीमध्ये प्लेस झाला आहे असिस्टंट सिस्टीम इंजिनियर या डेझिग्नेशनवरती, आणि विशेषतः म्हणजे मेकॅनिकल ब्रँच असून तो IT क्षेत्रामध्ये गेलेला आहे। सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा मला तुला असा प्रश्न विचार गौरव, तो म्हणजे असा की तू तुझी कॉलेजमधून प्लेसमेंट झाली BIC कंपनीमध्ये, तर मग तू मेकॅनिकल डिपार्टमेंट सोडून IT जाण्याचा निर्णय का घेतलास, काय सांगशील?
1: ॲक्च्युली सध्याच्या काळामध्ये टेक्निकल जे म्हणजे फिजिकल जे जॉब वगैरे आहेत त्यांचं जरा कोरोनामुळे वगैरे सगळं डाऊन झाले, म्हणजे
0: मार्केट
1: डाऊन झालं, त्यामुळं प्लेसमेंट कमी येतं आणि अपॉर्च्युनिटी कमी येत, कारण की संख्या जास्त आहे विद्यार्थ्यांची आणि जॉब रिक्वायरमेंट कमी आहे, आणि त्यामुळे काय झालं आहे आपले फायनान्शियल कंडिशन सगळ्यांच्या उतरले, त्यामुळं स्कोप राहिला नाही आहे मेकॅनिकलमध्ये, म्हणजे टेक्निकल फील्डमध्ये अगर मोटर वगैरे असं, आणि जे काही चालू आहे आता ते सगळं सॉफ्टवेअर चालू आहे, म्हणजे सध्याची लार्जेस्ट म्हणजे लार्जेस्ट नंबरवर प्लेसमेंट करायला म्हणजे इंजिनियरसाठी नोकरी जी देत आहेत तर ते IT सेक्टर आहे, आणि IT सेक्टर म्हणजे कसं आपल्याला तिथं स्किल डेव्हलप करता येते, आणि असं नाही की तुम्ही मेकॅनिकलचे आहेत आणि IT करता येत नाही। माझे जे खूप सारे सिनियर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे स्किल डेव्हलपमेंट केले, त्यांचे पोटेन्शियल दाखवले त्या जॉबमध्ये, आणि आता चांगल्या पोस्टवर आहेत आणि सक्सेस झालेत। तर मला वाटतं की समजा आपल्याला जर नाही आहे तिथे, म्हणजे आपल्याला तिथं जॉब वगैरे मिळत नाही आहे असं वाटतंय, तर आपण हारलं नाही पाहिजे। सेक्टर कोणताही असला, तुम्ही काय घेतलं कुठलाही शिकले तर त्याचा उपयोग कुठे ना कुठे होतो, आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जरी असली म्हणजे सॉफ्टवेअरचं म्हणजे IT सेक्टर जरी असला तर ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतात ते कोणत्या बेसिसवर, ह्याच कंपन्या लागणार जे मेकॅनिकलचे आहेत वगैरे हे ते, मग आपले स्वतःचे आयडियाज वगैरे इनोव्हेशन करून आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो, आपण आपले स्वतःचे आयडिया देऊ शकतो, त्यांना आपला स्कोप वाढतो।
0: नक्कीच नक्कीच।
1: तर त्यामुळे मी IT सेक्टर केला चूज, कारण की वाटलं मला की आता ह्याच्यात करिअर करता येईल आपल्याला।
0: नक्कीच खूप महत्त्वाचं तू सांगितलंस की कुठं स्कोप आहे किंवा वाऱ्याची दिशा कुठल्या बाजूला हे बघणं खूप गरजेचं असतं, आणि त्यानुसार चालणं किंवा त्यानुसार पुढे जात राहणं हे महत्त्वाचं असतं। तू आता पुढचा प्रश्न असा असेल माझा तुझ्यासाठी की तू IT क्षेत्रामध्ये गेलास, म्हणजे तुझी मेकॅनिकल ब्रँच असून सुद्धा, मग तुला काय प्रॉब्लेम आले, काय स्पेशल प्रिपरेशन केलंस का जेव्हा इंटरव्ह्यू तू फेस करत होतास, तेव्हा साधारणतः काय तुला अडचणी आल्या, त्याच्यावर कशी मात केलीस?
1: ॲक्च्युली IT सेक्टरमध्ये काय असतं ते मला माहीतच नव्हतं काही, म्हणून मी काय केलं अगोदर जे मेकॅनिकल फील्डवाले जे IT गेलेले आहेत तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला की कसं कसं असतं, प्रिपरेशन कसं करायचं असतं, थोडं गायडन्स घेतलं त्यांचं, आणि थोडं YouTube वगैरे टेक्निकल यूज करून प्रिपरेशन केलं मी CS चं, म्हणजे त्या रिलेटेड कोणते कोणते जास्त करून सॉफ्टवेअर म्हणलं की लँग्वेजेस लागतात, त्या लँग्वेजेसच्या संदर्भात सगळे क्वेश्चन्स वगैरे केले, सगळं नॉलेज वगैरे घेतलं। पर नवलाची गोष्ट अशी झाली की माझे जे 2 इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये मला टेक्निकल विचारलंच गेलं नाही, तर मेकॅनिकलच्या असल्यामुळे मला मेकॅनिकलचा प्रोजेक्ट काय होता, तो चूज कशामुळे केला, मेकॅनिकलमधून IT का येत आहेत, तुम्हाला आम्ही का घ्यावं, असं तसे क्वेश्चन विचारले, असा TR राऊंड झाला। त्यानंतर HR राऊंडमध्ये फक्त डॉक्युमेंटेशन झालं, आणि शेवटला एक त्यांचा कॉमन क्वेश्चन असतो की आमच्याकडून तुम्हाला काय क्वेश्चन आहे का, तर थोडं इम्प्रेशन पाडण्यासाठी मीच एक असा क्वेश्चन केला म्हणजे त्यांच्या संदर्भात IT की मला असं असं एक सॉफ्टवेअर असं माझ्या डोक्यात आहे की त्याची अशी सिच्युएशन आहे म्हणजे कंडिशन त्या सॉफ्टवेअरची अशी आहे, मग त्यानुसार आपण इनपुट करून त्याचं आउटपुट असं मिळेल का, तर त्यांना ती आयडिया आवडली आणि तिथं इम्प्रेशन पडलं आणि वाटलं आता पाहू आता काय होतंय काय नाही, कारण टेक्निकल राऊंड झाला नाही, आणि माझ्या नंतरचे ज्यांचे प्लेसमेंट झाले म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे माझ्या नंतर झाले त्यांचे लवकर ऑफर लेटर आले आणि माझे आले नाही, कारण की कसं TCS ला जवळपास 15-16 पॅनल आहेत म्हणजे HR चे, तर मला दिल्लीचा पॅनल आला होता. मग महाराष्ट्रातले जे पॅनल आहेत ते जरा लवकर हायर करता ऑफर लेटर वगैरे सेंड, आणि दिल्लीवाले ते जरा स्लो करता. मग थोडं मन घाबरतच होतं 3-4 दिवस की मित्रांना आलं मला आलं नाही आता काय होईल काही नाही. मग येऊन गेलं शेवटी.
0: नक्कीच ना, म्हणजे कसं असतं की कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये क्वालिटीला महत्त्व दिलं जातं.
1: आणि त्यातल्या मेन म्हणजे हे जे इंटरव्ह्यू वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे TCS वगैरे झालं हे प्रोफेशनल आहेत आणि इंटरनॅशनल कंपनी आहेत.
0: नक्कीच.
1: तर आपली इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स महत्त्वाचे त्याच्यावर डिपेंड
0: करते.
1: स्वतःला कसं समोरच्या प्रेझेंट करतो त्यावर डिपेंड आहे आपली. जसं आपल्या इथं 13 कॉलेजमधून मला काय भेटलं म्हणता येईल, जसं की CS.
0: तू खरंच खूप छान पद्धतीने सांगितलंस. आता याच्या पुढचा प्रश्न मला तुला असा असेल की हा जे काय तुझा व्यक्तिमत्व विकास झाला, तू आता करिअर तुझी करिअरमध्ये पहिल्यांदा सुरुवात करून दिली 13 म्हणजे जे काय BIC कंपनीमध्ये तुला लावून दिलं आणि प्लेसमेंट झाली तुझी, त्यानंतर तू आता IT मध्ये स्वतःहून गेलेला आहेस.
1: हो,
0: साधारणतः तुझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये तुझ्या करिअर ग्रोथमध्ये 13 इंजिनिअरिंग कॉलेजचा काय हात आहे?
1: पहिली गोष्ट, इथे डिसिप्लिन शिकवलं जातं चांगलं. म्हणजे इथे असं नाही की तुम्ही असं स्ट्रेट फॉरवर्डच चला, म्हणजे वागणुकीमध्ये चेंज करत नाहीत ते, पण आपली स्वतःची जी स्किल्स आहेत स्वतःला प्रेझेंट करण्याची,
0: ओके,
1: सर्वांना चान्स दिला जातो की समोर येऊन तुम्ही बोला. कारण की जोपर्यंत आपण हिंमत करीत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यातला माणूस समजत नाही की बाबा तुला येतंय, तू करू शकतोस, तू बोलू शकतोस. जेव्हा सुरुवातीला मला सेमिनारसाठी समोर बोलवलं गेलं तेव्हा मी जेव्हा समोर व्हायचो तेव्हा माझे पाय खाली हलायचे असेल, लटलट कापायचे, आणि जेव्हा पायाकडे व्हायचो तेव्हा माझे तोंड घबसायचं. अशी माझी सुरुवात होती. पण हळूहळू हळूहळू हिंमत वाढली आणि सगळ्या सरांनी वगैरे तशी हिंमत दिली, तू बोलू शकतोस, फक्त मन घाबर करायचं नाही असं तसं. मग जेव्हा समोरची व्यक्ती फ्रँकली होती तेव्हा आपण पण आपलं मन व्यक्त करायला असे मोकळे बोलू शकतो. मग आपले 13 कॉलेजचे जे स्टाफ आहे तो एकदम मन मोकळा आहे, फ्रँकली आहेत, ज्याला सांगायचे त्याला समजून सांगता, जिथे कोणाचं चुकत असेल त्याला चांगल्या मार्गावर घेता, आणि आपले जर काही डाऊट्स वगैरे असेल तर ते सपोर्ट करता, समजून घेता सगळं.
0: ओके ओके ओके. नाही खरंच आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कॉलेजचा खूप मोठा हात असतो हे थोडक्यात तू सांगितलंस. तू इथे आलास, तुझा वेळ दिलास, तुझा इंटरव्ह्यू ऐकून अनेक युवक सुद्धा इन्स्पायर होतील, ज्यांना आपली ब्रँच स्विच करून IT मध्ये जायचं त्यांना नक्कीच मानसिक ताकद मिळेल अशा अपेक्षा.
1: कारण की जसं माझी प्लेसमेंट झाली 2019 आणि त्यानंतर कोरोना आला, मग 2 आम्ही घरीच, कारण की ऑपॉर्च्युनिटी कमी होत्या आणि आहे तेच काढले होते जॉबवरून, त्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो सगळे, म्हणजे मॅक्झिमम डिप्रेशनमध्येच गेले होते. तर अनुभवातून असं शिकलं गेलं माझ्याकडून की हारणं मानली तर आपण कुठेही जर मन लावून केलं कुठल्याही क्षेत्रात तर ऑब्व्हियसली आपल्याला सक्सेस मिळू शकतं.
0: ओके ओके. आणि नक्कीच खूप खूप धन्यवाद तू इथं आलास, तुझा वेळ दिलास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गौरव. आणि आपण ऐकत रहा रेडिओ 13 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरेस।

तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव। मोबाईल 94 22 96 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM।

हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो श्रुते हो, नमस्कार श्रुते हो। अच्छा, आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो।

0: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आपण बघतो आहोत सद्यस्थितीमध्ये आंब्या बहराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत। रोपवाटिकेमध्ये कलमे रोपे ही प्रामुख्याने नवतीवर आहेत। जुलै महिन्यामध्ये सततचे ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे वातावरण बुरशीजन्य रोगाच्या प्रसारासाठी पोषक आहे। अशा वातावरणामध्ये वनस्पती शास्त्रीय आंतरपीक फळगळ, देठसुकी, पानावरील डाग, पानगळ आणि फळांवर तपकिरी डाग या रोगासाठी कारणीभूत बुरशींची वाढ जोमाने होऊ शकते। त्यामुळे बागेमध्ये पानगळ आणि फळगळ यासारखी लक्षणे दिसून येण्याची शक्यता आहे। त्यामुळे लिंबूवर्गीय फळबागेतील विकृती, फळगळीची लक्षणे आपण जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करणं सध्याच्या महिन्यामध्ये आणि काही दिवसांमध्ये गरजेचं आहे। सुरुवातीस बघूयात आपण फायटोप्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावाची लक्षणं। सध्या फायटोप्थोरा बुरशीवाढीस अनुकूल वातावरण असून तिच्या प्रादुर्भावामुळे लिंबूवर्गीय फळपिकाच्या पानावर चट्टे दिसू शकतात। तसेच तपकिरी ब्राऊन रॉट रोग उद्भवू शकतो। हा रोग फायटोप्थोरा पल्मीहोरा आणि फायटोप्थेरा निकोशियानी या दोन प्रजातीमुळे उद्भवत असतो। पानांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर तपकिरी करड्या डागांची सुरुवात होते। फळे एका बाजूने करपू लागतात। फळाच्या हिरव्या सालीवर प्रादुर्भाव होऊन फळ हे तपकिरी काळ्या रंगाचं दिसू लागतं। फळे सडून गळतात। या फळसडीच्या अवस्थेत ब्राऊन रॉट किंवा तपकिरी रॉट असंही संबोधलं जाऊ शकतं। फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते। करड्या रंगाच्या फळांची तोड करून ती निरोगी फळासोबत मिसळल्यास निरोगी फळे देखील सडू शकतात। यानंतर बघूयात देठ सुकणे आणि कोलेस्ट्रिक्टम स्टेम अँड रॉट। कोलेस्ट्रिक्टम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊ शकते। तो भाग काळा पडतो। असा भाग नंतर वाढत जाऊन संपूर्ण फळ हे सडू शकतं। कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे आणि वाळणे या रोगाची सुरुवातीची लक्षणं आहेत। बरेचदा उशीर झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळी पडतात, वजनाने हलकी होऊन कडक होतात आणि दीर्घकाळापर्यंत देठांना लटकत राहत असतात। आता हे सगळी लक्षणं आपण या ठिकाणी बघितलेली आहेत। पानगळ आणि फळ पिकावरील तपकिरी रॉटच्या संदर्भामध्ये आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे मंडळी, याचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे। बागेमध्ये वाफे केलेले असल्यास त्यात पाणी साचून राहते। पावसाळ्यात वाफे मोडून टाकावेत। बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी आपण बाहेर काढणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे। झाडांवर गळून पडलेल्या पानांची आणि फळांची त्वरित विल्हेवाट आपण लावावी। असे रोगग्रस्त घटक बागेत किंवा बांधावर तसेच राहिल्यात त्याद्वारे रोगाचा प्रसार वाढून तीव्रता वाढते। वाफा स्वच्छ ठेवावा। फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटीएल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करणं गरजेचं आहे। फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करा। येथे जमिनीवरील आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकांवरील बुरशी तिच्या सक्रिय बीजाणूंचा नायनाट होण्यास मदत होईल। चांगल्या परिणामासाठी या द्रावणामध्ये अन्य कोणतेही तत्सम बुरशीनाशके, कीटकनाशके, विद्राव्य खते ही आपण मिसळू नयेत। रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसानंतर ट्रायकोडर्मा हार्मियम अधिक स्यूडोनोमास फिलोरोपान्स 100 ग्रॅम प्रति 1 किलो शेण खतात मिसळून प्रति झाडाच्या परिघातून आपण देणं खूप गरजेचं आहे। कोलेस्ट्रिकम बुरशीजन्य फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची अरे इकडे रेकॉर्डिंग करायला इकडे वाचायला लागलोय बरोबर आहे की काय विषय अरे इकडे आहे बॅग बरोबर वाचायला ना मी
1: तोंडाचा
0: बरोबर येते ते असं वाचायला लागलोय मी
1: कसं होतं इकडे होतं का नाही
0: अरे इकडे ते
1: ऐकून पण ना पुन्हा
0: अरे येत नाही क्वालिटी चांगली येते असं रेकॉर्डिंग इकडे लिहिलेलं आहे ना मग आता कसं वाचणार तुम्ही
1: त्याला मिनिमाइज करणार त्याला वर ठेवून रेकॉर्डिंग करत बस ना
0: इकडे ते माहिती होती रे माहिती इकडे
1: ही जी माहिती आहे ना गुगलवर बघितला ना तीच माहिती तिकडे गुगलवर ओपन कर
0: फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटिल एल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करावी जेणेकरून जेथे जमिनीवर आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकावर बुरशी आणि

0: रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसांनंतर ट्रायकोडर्मा हर्मियम अधिक स्यूडोमॉस फ्लोरोसन्स शंभर ग्रॅम प्रत्येकी 1 किलो शेणखतात मिसळून प्रतिझाडाच्या परिघात जमिनीतून देणं गरजेचं आहे. कोलेस्ट्रिक्ट्रम बुरशी फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 2.5 ग्रॅम ही सुद्धा देणं गरजेचं आहे. सध्या संशोधन प्रकल्पामध्ये ॲझोक्ट्रिक्ट्रॉन अधिक डायफेनोझॉल या संयुक्त बुरशीनाशकाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यात 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेतलेल्या फवारणीचे निष्कर्ष उत्साहवर्धक असले तरी त्याला अद्याप ॲग्रोस्कोची शिफारस अथवा लेबल मिळालेलं नाही. हे देखील शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, सध्याच्या हंगामामध्ये पानगळ आणि फळावरील तपकिरी रॉडचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर यासाठी ज्या उपाययोजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकलेल्या आहेत त्या उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ही फळबाग आपणास सशक्त आणि निरोगी ठेवता येऊ शकेल. आजच्या आपल्या शिवारवार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवारवार्ताच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00। प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM, BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय। ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब। VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा। उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद।
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा। मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज।
2: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोतेहो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। स्वर बहार या कार्यक्रमाची लोकप्रियता वरचेवर वाढत आहे, अनेक श्रोत्यांना हा कार्यक्रम आवडत देखील आहे। आणि या कार्यक्रमाची असते श्रोतेहो एक थीम, ज्या थीमच्या माध्यमातून विविध गीतं आपण ऐकत असतो। आज अशीच एक वेगळी थीम घेऊन आपण आलेलो आहोत। श्रोतेहो, आपल्या जीवनामध्ये विरहाचे जे विविध रंग आहेत ते अनेक शब्दांमधून प्रकट होत राहतात, परंतु सर्वाधिक प्रभावित केलं गेलं तो शब्द आणि शब्दप्रयोग परदेश या नावानं व्यक्त केला जातो। या शब्दामधून परदेश म्हणजे केवळ विदेश या नावानं न घेता आपल्याला सोडून इतर कोठेही जाण्याला परदेश या शब्दानं रेखांकित केलं गेलं। परदेश या शब्दात जसा विरह जाणवतो तसेच एक आपुलकीही आपल्याला जाणवत राहते। तेव्हा जाणून घेऊयात परदेशचे विविध रंग रंगबिरंगी गीतांच्या माध्यमातून। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात अर्पण या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल।

श्रोते हो रेडिओ तेराणा 91.4 एफएम वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहार. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत मोहम्मद रफी. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे सरगम. हे गीत देखील त्या काळामध्ये सर्वाधिक लोकप्रिय झालं होतं. ज्या गीतामध्ये आपल्याला दिसून येतात ऋषी कपूर आणि जया प्रदा, डॉक्टर श्रीराम लागू सुद्धा.

श्रोतेहो रेडिओ तेरणा 91.4 एफएमचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतरचं गीत आहे कहीं प्यार ना हो जाए, या सिनेमातील गीत आहे. गायक कलाकार आहेत सोनू निगम, गीत आहे सुधाकर मिश्रा यांचं, तर संगीतकार आहेत हिमेश रेशमिया.

श्रोते हो रेडिओ तिराणा 91.4 एफएमचं प्रसारण आपण ऐकत आहात आणि कार्यक्रम आपण ऐकत आहात स्वर बहार. आजची थीम देखील इंटरेस्टिंग आहे. ती थीम आहे परदेश. कार्यक्रमातील यानंतरचं याच थीमचं गीत गात आहेत मोहम्मद रफी साहेब. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी. चित्रपट आहे जब जब फूल खिले.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. याच कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर आणि कुमार सानू. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत नुसरत फतेह अली खान. नुसरत फतेह अली खान यांनी हिंदी सिनेमामध्ये ज्या चित्रपटांना संगीत दिलं त्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला चित्रपट म्हणजे कच्चे धागे. ऐकूयात हे सुंदर असं गीत.

श्रोते हो, परदेस या थीमचा आनंद आपण घेत आहात स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आणि यानंतरचं जे गीत आहे परदेस या थीमला आणखीनच सजवणार आहे ते गीत गायलं आहे किशोर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, आणि परदेस या थीमच्या बाबतीमध्ये किशोर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती या जोडीनं खरंच धमाल उडवून दिली होती.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. यानंतरचं गीत आहे मिस्टर नटवर लाल या सिनेमातील गीत आहे. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा आवाज, आनंद बक्षी यांचं गीत आणि राजेश रोशन यांचं संगीत.

दाग द फायर या सिनेमातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. आजच्या कार्यक्रमाची जी आपली थीम आहे ती आहे परदेश आणि गीत गात आहेत अनुराधा पौडवाल. गीत आहे समीर यांचं, संगीतकार राजेश रोशन.

श्रोतेहो रेडिओ तेराणा 91.4 एफएमचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतरचं जे गीत आहे ते देखील खूप इंटरेस्टिंग असं गीत आहे. जीना तेरी गली में या सिनेमातील गीत आहे. गीत आहे नक्ष लालपुरी यांचं. संगीतकार आहेत बाबुल बोस. गीत गायला आहे नितीन मुकेश आणि अनुराधा पौडवाल यांनी.

त्या गीतानं तर इतकी वर्ष झालं धमाल केलेली आहे. समीर यांचं गीत आहे, नदीम श्रवण यांचं संगीत आहे आणि गायक कलाकार आहेत उदित नारायण आणि अलका याज्ञिक. चित्रपट आहे श्रोतेहो राजा हिंदुस्तानी. श्रोतेहो स्वरभार या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया देखील आम्हास निश्चित कळवा 9970500 या मोबाईल क्रमांकावरती. आणि आपण लाईव्ह कार्यक्रम ऐकत असताना देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हास पाठवू शकता. तर कार्यक्रमातील ह्या शेवटच्या गीताचा आपण आनंद घेणार आहोत आणि पुन्हा भेटणारच आहोत स्वरभार या कार्यक्रमाच्या पुढील थीमसह रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 99 59 00. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. पुन्हा आलीये क्लासिक रेडिओ शो घेऊन. नमस्कार. नवा शो, नवी थीम. मला आठवतंय लहानपणी आई रेडिओ सुरू करायची, त्यावरती आकाशवाणीची धून झाली की वंदे मातरम लागायचं आणि बऱ्याच अनाउन्समेंट व्हायच्या. आजही त्यातली एक अनाउन्समेंट ना अगदी कानात घुमते असं म्हणता येईल. सादर करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमाने मला वेगळीच देण दिली, कारण या कार्यक्रमाने एका गायकाचं नाव दर दिवसाआड ऐकू यायचं आणि ते नाव होतं पंडित भीमसेन जोशी यांचं. भीमसेन जोशी यांच्या नावातच आणि त्यांच्या आवाजाची एक वेगळीच जादू होती बरं का. कारण हा आवाज काही सर्वसामान्यासारखा नव्हता, किंवा इतर गायक मंडळींसारखा हलका कोमल वगैरे अजिबात नव्हता. हा आवाज होता अगदी भारदस्त आणि पहाडी. परंतु हा आवाज कितीही भारदस्त असला तरीही त्यातला गोडवा कुठेही कमी पडत नसे. कधी आणि का पंडित भीमसेन जोशींचे अभंग ऐकावेसे वाटू लागले ना, याचं उत्तर आज माझ्याकडे नाहीये. मात्र नकळतपणे पंडित भीमसेन जोशींच्या अभंगवाणीचा लढा लागला आणि तो आजही कायम आहे, हे मात्र खरे. आणि हा लढा तुम्हालाही असणारच आहे. त्यामुळं क्लासिक रेडिओ शो मधून आज आपण ऐकणार आहोत भीमसेन जोशी यांची सुरेल आणि अप्रतिम गाणी. हा नजराणा पेश करतीये. मला काय वाटतं माहितीये का, की विठ्ठलाचा भक्तीचा मार्ग अनेकांनी सांगितला, संत श्रेष्ठांनी त्यांच्यावरती उपदेशपर व्याख्यान दिली, अनेक लोकांनी गीतमय रचना सुद्धा केल्या, पण या वाणीला कुणी अभंग बनवले असेल ना तर ते भीमसेन जोशींनीच. भीमसेन जोशींच्या आवाजातलं राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं आणि संत एकनाथांचा अभंग माझे माहेर पंढरी ऐकून आजची सुरुवात करूयात. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला, ऐकूयात.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण ऐकतोय भीमसेन जोशी यांची अप्रतिम गाणी. भीमसेन जोशी म्हणजे गायनाचं विद्यापीठ होतं. भीमसेन म्हणजे काही लेखक किंवा भाष्यकार नव्हते, पण भीमसेनी गाणं म्हणजे 100% स्वच्छ शास्त्र. आणि तेही फक्त नियमांचं नुसतं रवंद नव्हता, तर शास्त्राच्या चौकटीला धरून भला मोठा महाल उभा केल्यासारखं ते असायचं. अनेक रेकॉर्डिंग्स व्हिडिओच्या माध्यमातून भीमसेन जोशी आपल्या सोबतच आहेत असं आपल्याला वाटतं. कर्नाटक मधल्या धारवाड जिल्ह्यातल्या गदक येथे त्यांचा जन्म झाला होता. भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. वडील शिक्षक होते तर आजोबा त्यावेळचे प्रसिद्ध गायक होते. घरी संगीत शिकवण्यासाठी ठेवलेल्या शिक्षकांकडून भीमसेन जोशींचं काही समाधान झालं नाही, त्यामुळं गुरुजींच्या शोधार्थ त्यांनी घर सोडलं होतं. धारवड, पुणे, ग्वालेर, कोलकाता, दिल्ली, लखनौ, रामपूर अशी त्यांनी बरीच भटकंती केली आणि संगीतात ते तयार झाले. 1936 मध्ये गाण्याची आवड, आपल्या मुलाला असलेली आवड त्यांच्या वडिलांनी समजून घेतली आणि त्यांनी त्यांना पुन्हा घरी आणलं. 22व्या वर्षी त्यांनी गाण्याचा पहिला जाहीर कार्यक्रम केला. अचूक सूर लावणे, लांब लचक पल्लेदार ताना आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि याच बरोबरीनं तालावरील प्रभुत्व ही त्यांच्या गायकीची खास वैशिष्ट्ये होती. मला आठवतंय की बालभारतीनं दरवर्षी पुस्तकातून तुकोबा, ज्ञानोबा, एकनाथ, जनाबाईंची ओळख आपल्याला करून दिली आहे, मात्र त्याला स्वररूपानं जिवंत करून आपल्या मनात पोहोचवलं ते भीमसेन जोशींनीच. केवळ शब्दांना आपल्या भारदस्त पण गोड स्वरांचा साज चढवून नव्हे तर त्या अभंगात अवघा जीव ओतून त्यांनी त्यांना जिवंत केलं होतं आणि त्यांची ही कला न्यारीच होती. चला तर पुन्हा निघूयात पंढरीच्या वाटेला. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. संत नामदेव यांनी ही काव्यरचना केली आहे तर श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केले आणि आवाज अर्थात भीमसेन जोशी यांचा. क्लासिक रेडिओ शो मधून येते हेच गाणं तुमच्या भेटीला. ऐकूयात आरजे प्रगती सोबत.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि भीमसेन जोशींची सुरेल मैफिल आज आपण अनुभवतोय. भीमसेनजींबद्दल मगाशीच मी सांगितलं की त्यांचे वडील हे पेशानं शिक्षक होते आणि भीमसेनजींचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना फारसा आवडत नसे. हे कळल्यानंतर भीमसेनजींनी मात्र गुरुजींच्या शोधार्थ प्रवास सुरू केला. करीम खा, वसेबुवा, केसराबाई केरकर यांच्यासारख्या अन्य उस्तादांकडून त्यांनी गायन आणि वाद्य शिकून घेतली. नंतर त्यांच्या वडिलांना संगीतातला ओढा लक्षात आल्यामुळे त्यांनी त्यांना पुन्हा राहत्या घरी बोलवून घेतलं. रामभाऊ कुनगुळ यांच्याकडे शिकवणी चालू केली. रामभाऊ हे सवाई गंधर्व होते. जेव्हा भीमसेनजींनी पुण्यामध्ये कार्यक्रम करण्यास सुरुवात केली तेव्हा कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरातील मैफिली घेण्यासाठी ते दोन दोनदा विमान प्रवास करत असायचे. त्यामुळं जेव्हा पु ल देशपांडे यांनी त्यांच्या मैफिलीला हजेरी लावली तेव्हा गमतीनं हा हवाई गंधर्व ही पदवी पुलंनी भीमसेनजींना बहाल केली होती. भीमसेन जोशी जरी शास्त्रीय गायक असले तरीही त्यांनी भजन, चित्रपट गीतं, ठुमरी अगदी वेगळ्या शैलीत गाऊन लोकप्रियता मिळवली. पद्मश्री, पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. केवळ मराठीतच नाही तर संपूर्ण देशासह विदेशातही रसिक सुद्धा भीमसेन जोशी यांच्या आवाजानं मंत्रमुग्ध झाले. भीमसेनजींनी आपल्या गायनानं सगळ्यांनाच भुरळ घातली होती आणि आजही त्यांची गाणी ऐकताना ही भुरळ पडतेच. सुखाचे हे नाम आवडीने गावे राम फाटक यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलंय. तर सोयराबाई यांची ही रचना, पंडित भीमसेन जोशींचं हे गाणं येतंय क्लासिक रेडिओ शो मधून, ऐकूयात.

आजची मैफिल आज आपल्याला वेगळाच अनुभव देते. पंडित भीमसेन जोशी यांनी स्वरसात चढवलेली गाणी आज आपण ऐकतोय क्लासिक रेडिओ शो मधून. आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. भीमसेनजींबद्दल बोलावं तितकं कमी आहे असंच मला वाटतं, कारण कळत नकळत भीमसेन जोशींचा आवाज आपल्या मनात कोपऱ्यात अभंगवाणी रूपानं का होईना पण चिरकाल कोरलाय. म्हणजेच ज्याचा सका हरी त्यावरी विश्व कृपा करी असं भीमसेन जोशींच्या गाण्याबद्दल मला वाटतं. त्यांच्या आवाजाशी मैत्री होऊन जाते. मला वाटतं की भीमसेन जोशी म्हणजे जादूगार असावेत किंवा त्यांच्याकडे परिस्तरी असावा. त्यांच्या आवाजाचा स्पर्श व्हावा आणि तो शेकडो वर्ष जुना अभंग साक्षात उभा ठाकावा. मराठी मधून भीमसेन जोशींनी विठ्ठलाला साकडं घालत प्रसन्न केलंय, पण कन्नड भाषेतील पुरंदासाच्या भजनांनाही आवाजाचा साथ चढवलाय. भीमसेन जोशींनी प्रत्येक अभंगातून विठोबाला आपल्या पुढ्यात उभं केलंय आणि त्याच्या समोर लोटांगण घालून मागणं मागावं हेची जन्म माझ्या जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे असं म्हणावं असं वाटतं. ऐकणार आहोत राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं आणि भीमसेन जोशी यांनी आवाज दिलेलं हे गाणं विठ्ठलाचे पायी. क्लासिक रेडिओ शो मधून येते हेच गाणं आपल्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण भीमसेन जोशी यांनी स्वरसात चढवलेली गाणी आपण अनुभवतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ म्हणून 1952 साली सवाई गंधर्व संगीत महोत्सव त्यांनी सुरू केला होता. भीमसेन जोशींनी सुरुवात जरी क्लासिकल गाऊन केली असली तरीही त्यांना गायनाचे प्रत्येक प्रकार आवडायचे आणि त्यामुळेच जयपूर येथील गंधर्व महाविद्यालयाने संगीताचार्य ही पदवी त्यांना बहाल केली होती. एका ठिकाणी त्यांचा एक प्रसंग सांगितलाय, सो मी तुमच्या बरोबर तो शेअर करते. वसंत बहार नंतर भीमसेन जोशींनी पुन्हा एकदा हिंदीत ठसा उमटवण्यासाठी अमोल पालेकर यांच्या अनकही फिल्म मधली दोन गाणी गायली. यामध्ये दोन भजन गाण्यासाठी पंडितजींना बोलवण्यात आलं होतं, पण त्याआधी हे ठरत नसताना अमोल पालेकर यांनी संगीतकार जयदेव यांच्यात चर्चा चालली होती की ही गाणी नेमकी कोणत्या गायकाकडे गाऊन घ्यावी. या भूमिकेसाठी विचार करता करता या गाण्यांना भीमसेन जोशी यांच्यासारखा गायक हवा, भीमसेन जोशी यांच्यासारखा हवा तर मग भीमसेन जोशीच का नको. त्याच वेळी पालेकरांनी पंडितजींना फोन लावला आणि दुसऱ्या दिवशी त्यांची भेटही झाली. दोघही गाडीत बसून याविषयी बोलायला लागले. दोन भजनं आपण गावीत अशी आमची इच्छा आहे, हे ऐकताच पंडितजींनी लगेच होकार दिला. पालेकर यांच्या सोबत असलेले म्युझिक कंपोजर जयदेव देखील त्यावेळी भावनाशील झाले होते. प्रत्येकच अभंगाला भीमसेन जोशींनी आपल्या नजाकतीनं जिवंतपणा दिलाय. भीमसेन जोशींनी विठ्ठल गीती गावा आणि गाता गाता तो ऐकणाऱ्याच्या चित्ती गोड लागावा, सावळा सुंदर मनोहर रूपाचे गुणगान गाताना तुझे नाम गोड पांडुरंगा मधून तो इतका गोड झालाय की आता शो ऐकताना सुद्धा तुमच्या डिव्हाइस जवळ मुंग्या येतील का असा प्रश्न पडावा.

काय मग पंढरीच्या वारीला जाऊन आल्याचा भास झाला ना भीमसेन जोशींनी गायलेली गाणी ऐकताना असंच दंग होऊन जायला होतं. काया ही पंढरी हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. क्लासिक रेडिओ शो मध्ये पंडित भीमसेन जोशी म्हणलं की सवाई गंधर्व, अभंगवाणी, रागदारी यातलं काही ना काही तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येत असणार आहे. पण आता जर मी का ऑटोमोबाईल म्हणलं तर कसं वाटेल? एकदा सुधीर घाडगे यांनी सांगितलं होतं की पंडितजींना गाड्यांची खूप आवड होती. गाड्यांविषयी जशी त्यांची आवड होती तशीच गाडी दुरुस्त करण्यातही. भरधाव गाडी ते कायम चालवायचे. ते गाणे इतकेच तज्ज्ञ होते ते इंजिनिअरिंग मध्ये. इंजिन सह प्रत्येक पार्टची माहिती पंडितजींना कळायची. गाडीत नेमकं काय बिघडलंय, ती कधी दुरुस्त होईल, किती वेळ होईल, ही माहिती गॅरेजवाल्याला जितकी नसेल तितकी पंडितजींना असायची. या सगळ्या गोष्टीतलं त्यांचं ज्ञान आगाध होतं आणि कधी गाडी बिघडली तर काय बिघाड झालाय हे ते बिनचूक सांगायचे. पंडितजी माणूस म्हणूनही अत्यंत साधे होते. इतकं कर्तृत्व गाजवून सुद्धा अहंभावाचा त्यांना स्पर्श झालेला नव्हता. याबद्दलचीच एक आठवण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सांगितली होती की एकदा कामानिमित्त तो मुंबईवरून कलकत्त्याला विमानानं निघाला होता. सगळी मंडळी स्थिरस्थ झाली होती. साधारण 1.5 तासाचा प्रवास झाला आणि त्याला असं वाटलं की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आलंय. कारण सचिनला डुलकी लागली होती. त्याला जाणीव झाली आणि त्यांनी डोळे उघडले तर साक्षात समोर भीमसेन जोशी उभे होते. दोघांचीही नजरानजर झाली आणि आपला हात हातात घेऊन भीमसेन जोशी म्हणाले की नमस्कार, आपला खेळ मला प्रचंड आवडतो. माझं नाव भीमसेन जोशी, मी तुमचा चाहता आहे. आज अशी अचानक विमानात आपली भेट झाली याचा मला खूप आनंद वाटतो. त्या आठवणीत सचिननी सांगितलं की भीमसेन जोशी दिसल्यानंतर दिसल्या जागीच तो उडाला होता आणि इतका मोठा माणूस तरी इतका साधा आणि नम्र हे पाहून त्याला खूप आश्चर्य वाटलं. यावरून भीमसेन जोशी हे माणूस म्हणून किती संवेदनशील होते आणि एखाद्या कलेचा आदर करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये दिसून येते. ऐकूयात पुढचं गाणं भीमसेन जोशींच्या आवाजातलं.

सुरांचा जादूगार आणि संगीतातला आविष्कार म्हणजे पंडित भीमसेन जोशी. आज त्यांच्याच गाण्याची ही मैफिल आपण ऐकतोय क्लासिक रेडिओ शो मध्ये. आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्या सोबत. पंडित भीमसेन जोशींच्या बाबतीतल्या अनेक आठवणी अनेक दिग्गजांनी सांगितल्या, ज्यामध्ये अब्दुल कलामांनीही एक आठवण सांगितली होती की संशोधनाच्या क्षेत्रात जेव्हा जेव्हा अडचण यायची तेव्हा तेव्हा ते भीमसेनजींची गाणी ऐकायचे आणि त्यांना मार्ग मिळायचा. अहो एवढंच काय, पंढरीच्या वारीला जाणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांना तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल अशा एकापेक्षा एक सरस अभंगवाणीमध्ये बळ देण्याचं काम कोणी केलंय ना, तर ते केलंय अर्थात पंडित भीमसेन जोशींनीच. लताबाईंनी भीमसेन जोशींबद्दलची एक आठवण सांगितली होती की लताबाईंना जेव्हा भारतरत्न मिळाला त्याच्यानंतर या भारतरत्न असे ते कायम म्हणायचे, किंवा अहो लताबाई एकदा घरी या, मस्त गरम थालीपीठ आणि लोण्याचा बेत करू असा आग्रह करणारे पंडित भीमसेन जोशी. त्यांचं नाव झालं नव्हतं तेव्हापासून लताबाई त्यांना ओळखत होत्या. त्या जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जायच्या तेव्हा तेव्हा ते फक्त संगीताविषयी बोलत असत. इतर विषयांचा समावेश त्यांच्या बोलण्यात कधीच नव्हता. गाण्यावरच त्यांची निस्सीम भक्ती आणि प्रेम होतं. जागतिक कीर्तीचा कलावंत असूनही पंडित भीमसेनजींना अहंकाराचा स्पर्शही झाला नाही. पंडितजींनी लहान असताना आई वडिलांनी त्यांच्यावर दिलेले सल्ले ते अत्यंत मोलाचे ठरले. पंडितजींनी आपल्या आयुष्यात सर्वात जास्त प्रेम केलं असेल तर ते फक्त आणि फक्त गायनावरच केलं. आणि विविध संगीत मैफिलीतून त्यांनी संगीताला चालना दिली. त्यांनी केलेल्या संगीत सेवेमुळं भारतीय शास्त्रीय संगीतात पंडित भीमसेन जोशीचं स्थान अजरामर झालंय. महाराष्ट्र सरकार दरवर्षी भीमसेन जोशी यांच्या नावाचा भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार देते. या महान गायकाचं 24 जानेवारी 2011 रोजी निधन झालं, पण आपल्या गाण्यातून ते आजही आपल्या सोबतच आहेत. ताळ बोले चिपळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, या गाण्यातच आपण रंगून जाऊया. पंडित भीमसेन जोशी आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं हे गीत, तर राम कदम यांनी हे संगीतबद्ध केले, तर शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे. आज आपण इथेच थांबतोय. संगीत क्षेत्रातील पंडित भीमसेन जोशींनी केलेल्या या योगदानाबद्दल त्यांना रेडिओ तेरणाकडून मानाचा मुजरा. पुढील भागात आपण भेटणारच आहोत, तेव्हा भेटू लवकरच, पण तोपर्यंत नमस्कार.

वेळ झाली आता तुम्हाला टाटा बाय बाय म्हणायची, पण जर वेळी एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगत मी येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर आम्हाला व्हॉट्सअप करून नक्की सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. क्लासिक रेडिओ शो मधून अशी सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत, तेव्हा हा शो आवडला असेल तर नक्की सांगा. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा।
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,